आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते.
लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

श्रोते हो निरामय जीवन कार्यक्रम इथेच संपन्न झाला. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांगु जाता.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता.

UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार आषाढ़ शुद्ध दशमी अर्थात 24 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। श्री विठ्ठल नवरात्राला आज आरंभ होत आहे। पुरी इथे आज श्री जगन्नाथ पुनर्यात्रा आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आज वाखरीहून निघून पादुकांजवळ आरती आणि उभं तिसरं रिंगण करून श्री पांडुरंगाच्या पंढरपूर इथे मुक्कामी पोहोचणार आहे। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज वाखरीहून निघून पंढरपूर इथे विठ्ठल भेटीसाठी पोहोचणार आहे। सर्व संतांचा मेळा आज पंढरपुरात एकत्र येत आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। अणोरणीयान महतो महियान, ईश्वर अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महानापेक्षाही महान आहे। अशा दोन टोकांना सामावून घेणारा ईश्वर मध्यम परिणामाचा असल्याने सारा विश्व प्रपंच परमात्म स्वरूपात सामावून जाण्यास अडचण नाही। विश्वातील कोणताही पदार्थ त्यामुळे परमात्म्याला सोडून असणं शक्य नाही। पृथ्वी लोक कर्मलोक असल्याने इथे सुखदुःखात्मक अनुभव घ्यावा लागतो। तो अनुभव त्याच्या कर्माचंच फळ असतं। ते फल देणारा भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे सगुण परमात्माच असतो। परमात्मा प्रथम न्यायी आणि नंतर दयाळू आहे। मनुष्याच्या अदृष्ट कर्माची फळं ईश्वरच देतो, म्हणूनच त्याला कर्मफलाचा दाता असं म्हणतात। परमेश्वराचं परमसूक्ष्म स्वरूप मानवी आकलनाच्या पलीकडचं आहे, तरीही परमेश्वर मध्यम परिणामाने नयन मनोहर अशा रमणीय रूपात प्रकट होतो, दर्शन सुलभ होतो। परमात्मा जर या भिन्न भिन्न रूपात प्रकट

होतो तर मग आम्हाला दर्शन का होत नाही, असा प्रश्न एखादा तर्कवादी विचारतो. ईश्वर सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ आहे, तर मग त्याने निर्माण केलेल्या सृष्टीत कोणी अत्यंत गरीब तर कोणी अत्यंत श्रीमंत अशी विषमता कशामुळे? ईश्वर निर्दय आणि भेदभावाने वागणारा आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. जीव आपल्या कर्माप्रमाणे सुखदुःख भोगत असतो. अपराध्याला त्याच्या गुन्ह्याप्रमाणे दंड करणारा न्यायाधीश दोषी मानला जातो का? तसंच परमात्म्याचं आहे. तो कर्माचा निवाडा करताना न्यायी आहे, तर कर्माचं फल देताना परमदयाळू आहे. त्यामुळे माणसाने साशंक होण्याचं कारणच नाही.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्ती सुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 24 जुलै. सद्गुरूला शरण जावं. प्रत्येकजण पोटाला खायला मिळावं म्हणून खटपट करत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतं का? नाही. म्हणून सांगायचं कारण असं की जर आपण विषयांकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावं. गुरु देहातच असावा हे मानणं चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागलं म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणं भाग पडतं. गुरु सांगेल तसं आपण नेहमी साधन करीत राहावं. तसं साधन करीत राहिलं म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरं काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावं. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधलं पाणी काढलं तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे संतांमधलं भगवंताचं प्रेम जर काढून टाकलं तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करत नसून संगत काम करत असते. संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असं ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेलं मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असं म्हणावं. संतांची प्रचिती पाहणं म्हणजे आपलं प्रपंचातलं काम मनासारखं होणं हे नव्हे. ज्या घटकेला आपलं चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असं समजावं. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत नारायण यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। श्री दत्तात्रेयांनी ठाकूरदास बुवांना दर्शन दिल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता। बुवांनी स्नानसंध्या आटपली आणि पादुकांचं दर्शन घेऊन ते अक्कलकोटला निघाले। वाटेत ते सतत आपल्या स्वतःशीच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा घोष करत चालले होते। वाटेत रात्रीचा मुक्काम बुवांनी देवळात केला। कीर्तन आणि भजनाने बुवांनी लोकांना आकर्षून घेतलं होतं। अक्कलकोटच्या वेशीवर बुवा आले आणि त्यांनी स्वामींची चौकशी केली। औदुंबराच्या दाट छायेत स्वामी आसन मांडी घालून ध्यानस्थ बसल्याचं बुवांना समजलं। बुवा अक्षरशः धावतच स्वामींपाशी पोहोचले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींचे चरण घट्ट पकडले। स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिलं आणि विचारलं, माझी कस्तुरी कुठे आहे? स्वामींचा हा प्रश्न ऐकून बुवा विस्मयचकितच झाले, कारण गाणगापूरला पादुकांवर अर्पण करायला बुवांनी कस्तुरी आणली होती हे स्वामींनी अचूक ओळखलं होतं। स्वामी साक्षात्कारी अवतारी पुरुष आहेत, ते दत्तावतारी आहेत ह्याची बुवांना खात्रीच पटली। बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली। कस्तुरीचा गंध आसमंतात पसरलेला होता। स्वामींना नमस्कार करून दूरवर बुवा उभे राहिले। स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती। स्वामींनी काय केलं तर एक जळकं लाकूड हातात घेतलं आणि बुवांच्या दिशेने फेकलं। स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला, कारण स्वामी बुवांवर प्रसन्न झाले होते ह्याची ती खूण होती। स्वामी बुवांना म्हणाले, हे जळकं काष्ट घरी घेऊन जा, ते नित्य उगाळा, त्यात गाणगापूरहून आणलेलं जे भस्म आहे ते मिसळा आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा। 8 दिवसात तुमच्या अंगावरलं सर्व कुष्ठ नाहीसं होईल। स्वामींची कृपा लगेच झाली होती। 8 दिवसात बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता। बुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले। त्यांनी स्वामींच्या पादुका दक्षिण मुंबईत आणल्या आणि ठाकूरद्वारी त्या पादुकांची प्रतिष्ठापना केली। स्वामींच्या नामस्मरणात ते अष्टौ प्रहर दंग राहू लागले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नामात सतत गर्क राहणाऱ्या नामधारकाला भगवंताचं निश्चित दर्शन होतं, कारण नामात विलक्षण ताकद गच्च भरलेली आहे। नामच भक्ताला भगवंताच्या समीप नेतं। एक लक्षात घ्या की भगवंताची सगुण साकार मूर्ती डोळ्यांना कधी दिसत नाही आणि यदा कदाचित भाग्य फळाला आल्यावर दिसली तरी तिचा सहवास काही क्षण लाभतो, परंतु भगवंताचं नाम घेतलं की भगवंत समीप असल्याची खात्री पटते। कधी कधी तर नामस्मरणात दंग असताना सुगंध सुटतो तेव्हा लक्षात येतं की परमेश्वर नजीक आला आहे। म्हणून साधक हो, तुम्हाला कळकळीने विनंती करतो की फक्त नामच घ्या।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे.

आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा पूर्ण वैराग्य जाते

0: जय। देवर्षि नारद भगवान की जय। अपन नारद भक्ति सूत्रांत चिंतन करणार आहोत। ही सूत्र गद्यात्मक आहेत, त्यांची एकूण संख्या 84 आहे। सगळी सूत्र आपली 7 दिवसात होतील असं नाही, पण किमान 50 सूत्र तरी आपण या 7 दिवसामध्ये पूर्ण करूया, म्हणजे त्या विषयाचा पूर्ण आपल्याला आवाका येईल, त्याची व्याप्ती, त्याची खोली याची आपल्याला कल्पना येईल। ही जी सूत्र आहेत, ही सूत्र ज्यांनी सांगितलेली आहेत त्या नारद मुनींचा आपण थोडस आधी चिंतन करणार आहोत। आपल्या समोर जी नारदांची प्रतिमा आहे ती एक कळीचा नारद भांडणं लावून देणारा, एक विनोदी पात्र अशा प्रकारची आहे। खरंच नारद तसे आहेत का त्यांची इमेज तशी तयार केली गेलेली आहे? जसं रामायणामध्ये हनुमान हे पात्र विद्यार्थ्यांना आवडत आहे, कारण हनुमंतांच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कृती या मुलांना अतिशय जवळच्या वाटतात आणि त्यामुळे हनुमंत एक विनोदी पात्र तयार होऊन जातात। तसंच नारद हे विनोदी पात्र आपण तयार केलंय का? राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र या सगळ्यामध्ये नारद प्रवीण आहेत। सगळीकडे त्यांचा मुक्त संचार आहे। ते स्वर्गलोकात जातात, मृत्यूलोकात जातात, पाताळ लोकात जातात, वैकुंठवासात आहेत, पृथ्वीवरती आहेत। रामायण कालात नारदांच्या काही कथा सापडतात, महाभारत कालात नारदांच्या काही कथा सापडतात। असं हे नारद व्यक्तिमत्व जे आहे ते मोठे विलक्षण आहे। बृहन नारदीय या नावाचा नारदांचा ग्रंथ 25,000 संस्कृत श्लोकांचा आहे। भक्तिसूत्र त्यांची आहेतच। कीर्तनाची गादी म्हणून आपण नारदीय गादी किंवा नारदीय कीर्तन परंपरा म्हणून ओळखतो। म्हणजे नारद हे सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे। भगवंतानी भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात जे आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात देवर्षी नामचे नारद वेगवेगळ्या देवर्षींमध्ये मी नारद आहे अशी भगवंत आपली स्वतःची विभूती सांगितलेली आहे। कुठल्याही माणसाचं मोठेपण जर मापायचं असेल, त्याचं मूल्यमापन करायचं असेल तर शिष्यांवर गुरुजी कल्पना करतायत। नारदांचे एक एक शिष्य जर आपण पाहिले तर त्यावर नारदांच्या उंचीची आपल्याला कल्पना येते। सद्गुरु हा सचिष्याने लावलेला शोध आहे। रामकृष्ण परमहंस हा विवेकानंदाने लावलेला शोध आहे। विवेकानंद झाले नसते तर लोकांना रामकृष्ण कळलेच नसते। विवेकानंदांच्यामुळे रामकृष्ण परमहंस एवढे मोठे होते हे लोकांच्या ध्यानात आलं। तसं नारदांचे शिष्य कोण आहे? भगवान शुकदेव हे नारदांचे शिष्य आहेत। भक्त प्रल्हाद हा नारदांचा शिष्य आहे। व्यास हे नारदांचा शिष्य आहे। ध्रुव नारदांचा शिष्य आहे आणि त्याहीपेक्षा वाल्मिकी सुद्धा नारदांचे शिष्य आहे। ज्यांनी पहिला रामचरित्रावरला ग्रंथ आणि पहिलं बृहत काव्य दिलं ते वाल्मिकी सुद्धा नारदांचे शिष्य आहेत। म्हणजे एकावर एक थोर शिष्य नारदांना प्राप्त झालेले आहेत। या शिष्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायांचा जर विचार केला तर ध्रुव अगदी लहान आहे, अज्ञानी बालक आहे। व्यास एकदम ज्ञानी आहेत। प्रल्हाद हा राक्षसाचा मुलगा आहे आणि वाल्मिकी हा दरोडेखोर आहे। सगळ्या कॅटेगरीतले शिष्य आहेत नारदांचे। आणि त्या सगळ्या लोकांना नारदांनी एका विशिष्ट उंचीवरती नेऊन सोडलेला आहे। पण नारदांची विलक्षण बुद्धिमत्ता लक्षात घेण्यासारखी आहे कि वाल्या कोळीला जेव्हा त्याने प्रश्न विचारला की अरे तू हे सगळं काम करतो या सगळ्यामुळे तुला पाप लागणार आहे, या पापाचं जे फळ भोगावं लागेल त्या तुझी पत्नी मुलं सहभागी आहेत की नाही? आता हा प्रश्न किती मूलभूत आहे, हे चिंतनच किती मूलभूत आहे। म्हणजे नारदांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा एक मोठा पुरावा म्हणावा लागेल. अर्थात अशा थोर पुरुषांच्या याचे पुरावे गोळा करायचे नसतात, पण एक घटना अशी बोलकी आहे कि तो एकदम आश्चर्यचकित झाला. म्हटलं नाही नाही नक्की ते त्यामध्ये सहभागी होतील. म्हणजे ज्यांना आपण आपलं समजत असतो ते खरंच किती आपले असतात याची बरोबर वाल्याकुळजी त्यावेळेस कसोटी झाली. आधी त्याला वाटलं की नारदांना पळून जायचंय म्हणून या युक्ती सांगतायत, आपण घरी गेलो की हा मनुष्य पळून जाईल. नारद म्हटल्यावर तुम्हाला बांधून ठेव, त्याने झाडाला नारदांना बांधून ठेवलं. पण धरणं परत आलेला वाल्याकुळे अपूर्ण बदललेला होता. हा जो ट्रान्सफर सीन आहे हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत नारद मुनी 5 मिनिटात घडवून आणतात, एका मूलभूत चिंतनाने घडवून आणतात. यात नारदांचं नुसतं बोलणं महत्वाचं नाही आहे, तर ते ज्या पद्धतीचं जीवन जगत आहे त्या जीवन जगण्याच्या शैलीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो विलक्षण प्रभाव वाल्याकुळीवरती पडलेला. आणि किती ट्रान्सफर सीन व्हावा, एका क्षणात त्यांनी परिवाराचा त्याग केलेला आहे. आणि जी अशी टोकाची माणसं असतात ती जेव्हा अध्यात्मात पडतात तर तिथे ते टोकाचं वागतात. जो एकदा मांडी ठोकून बसला तो भोवताली मुंग्यांचं वारूळ तयार झालं तरी तो हल्ला नाही, सतत रामनामाच्या चिंतनात राहिला. आपल्याला या कथा थोड्याशा फार पौराणिक अशक्यप्राय अशा सुद्धा वाटू शकतात, पण अगदी अलीकडच्या काळात अशी एक घटना घडलेली आहे. रमण महर्षी मागच्या शतकातले, अरुणाचलमला एका गुहेमध्ये रमण महर्षी ध्यानात बसलेले होते. त्यांच्या अंगावरती साप खेळत होते, विंचू अवती भूती फिरत होते, त्यांच्या अंगावरती खूप माती साठलेली होती. एका अरुणाचलम मधल्या साधकाला स्वप्नात दृष्टांत झाला की अमुक ठिकाणी असा योगी ध्यानाला बसलेला आहे, त्याला तू त्यातनं बाहेर काढ. आणि मग त्याने स्वप्नात जी जागा दिसली त्याचा बरोबर शोध घेतला, तिथं थोडस उत्खनन केलं आणि तिथं त्याला त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये रमण महर्षी ध्यानस्थ बसलेले दिसले. त्याने त्याला घरी नेलं, त्या अंगाला चिकटलेले साप बीप सगळे काढून टाकले, त्यांना स्नान वगैरे घातलं, नंतर ते देवबोधावरती आले. पण आपण अशा अवस्थेत किती वर्ष बसलो होतो हे रमण महर्षी सांगू शकले नाही. हे अगदी अलीकडच्या काळातली घटना आहे. मग अशा पद्धतीनं वाल्याकुळीला ती अवस्था प्राप्त झालेली आहे. यामध्ये आपल्याला नारदांचं वैशिष्ट्य दिसून येत. कीर्तनकारांनी नारदाला फार चीप करून टाकलेले, कुठे हे काही विनोद निर्माण करायचा झाला की नारद मुनींचं आगमन असत. कोणाची खजिती करायची असेल, कोणाचं गर्भहरण करायचं असेल तर नारद मुनींचा वापर केला जातो. मग ती कथा सांगितली जाते की गणपतीला एकदा अभिमान निर्माण झाला. भगवान शंकरांना कुठेतरी मुख्य काम करायचं होतं, त्या कार्यासाठी त्याने आरंभी गणेश पूजन करावं, गणेश वंदन करावं म्हणून गणपतीची पूजा केली. गणपतीला वाटलं की एवढे जगद्गुरु भगवान शंकर ते सुद्धा माझी पूजा करतात, एवढं मी किती थोर आहे. लगेच नारद मुनींची एंट्री. एंट्री शिकायची असेल ना नारद मुनींकडनं शिकली पाहिजे. लगेच नारद मुनी आलं, त्याने गणपतीला विचारलं आज तुमचा चेहरा फार प्रसन्न दिसतोय, तशी तुम्ही नेहमीच प्रसन्न असता पण आजची तुमची प्रसन्नता काही वेगळीच आहे. आणि मग त्याने सांगितलं प्रत्यक्ष भगवान शंकराने माझी पूजा केली आणि त्यावेळी मला खूप समाधान वाटलं. नारद मुनी म्हटलं हे तर काहीच नाही, तुम्ही पृथ्वीवर जा, सध्या गणेश जयंतीचा उत्सव सुरू आहे, केवढं तुमचा मेहमान आहे, केवढं तुमचा वैभव आहे, एकदा जाऊन बघा. त्यानुसार गणपती बल्लाळेश्वरला आले. अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वरचा गणपती आहे, तिथं ते आले. केवढी मोठी जत्रा भरली होती, जागोजागी दुकानं मेळे, खाऊचं सामान, खाण्याचे पदार्थ, खेळाचं सामान, जत्राच भरली असल्यामुळे वेगवेगळे फिरती चक्र, मुलांचे खेळ आणि प्रचंड गर्दी. आपलं हे वैभव पाहून, आपली प्रचंड लोकप्रियता पाहून गणपतीला फार बरं वाटलं. आता नारद मुनी त्यांना गणपतीला त्यांची जागा दाखवायचे, अभिमान दूर करायचा. बरोबर एका दुकानापाशी ते गेले आणि त्याने गणपतीची मूर्ती पाहिली. लष्करीचा गणपती होता, त्यांच्या दुकानदाराने विचारलं कवा गणपती केवढाला एक रुपयाला. गणपतीचा चेहरा एकदम हिरमुसला झाला की एवढी आपली कमी किंमत. शेजारी उंट होता, आता उंट जरा मोठा होता गणपतीपेक्षा, गणपती लहान होता, त्याने जरा तो उंट केवढा आला 5 रुपयाला. गणपती तर डिस्टर्ब झाला की आपली किंमत 1 रुपया आणि उंटाची किंमत 5 रुपये, आपण कशाला शहाणे आहोत याचा तो विचार करायला लागला. पलीकडे हत्ती होता, त्याने विचारला आणि तो हत्ती 10 रुपयाला मिळते. गणेश जयंतीचा उत्सव चाललेला आहे, गणपतीचं स्थान आहे, त्याने रागाने विचारलं हत्ती 10 रुपयाला, उंट 5 रुपयाला आणि गणपती 1 रुपयाला. त्याचा दुकानदार म्हटला तुम्ही जर हत्ती आणि उंट घेतला तर गणपती फुकट देईल म्हटलं. आणि मग एकदम गणपती उद्विग्न होतो. पण अशा ज्या कथा आहेत त्यात नारद मुनी भोवले जातात. अनेकदा शंका येते की खरंच नारद मुनींच्या कथा खऱ्या आहेत का? जसं मुल्ला नसरुद्दीन, तेनालीराम, बिरबल यांना उभं केलं जातं, राबवलं जातं आणि त्यांच्या थ्रू कथा तयार करून एक कुठला तरी संदेश दिला जातो. त्या संदेशासाठी त्यांचा वापर केला जातो. बरं, ती पात्र अशी लोकप्रिय झालेली आहेत की त्यांचा कुठे कसाही वापर केला तरी ते योग्यच ठरतात. तसं नारदांच्या बाबतीत काही झालंय का? नारदांची खजिनी लाजी काही कथा आहेत, खरंच त्या सगळ्या कथा खऱ्या आहेत का? नारदांना विवाह करण्याचा मोह झाला, त्या विश्व मोहिनीशी लग्न करायचं ठरलं, हे सगळं जे आहे खरं आहे का? काही सगळ्या काल्पनिक कथा नारदांच्या नावाने घुसळल्या गेलेल्या आहेत. म्हणून आपण या सगळ्यापेक्षा नारदांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सूत्रात मधलं जे आध्यात्मिक रहस्य आहे ते जास्त समजून घेणार आहोत. माऊलीने म्हटलंय मनसुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांड मार्गी. या ज्या काल्पनिक कथा आहेत त्या आपण थोड्याशा बाजूला ठेवूयात आणि एवढं लक्षात घेऊ की नारद हे अशा प्रकारचं असामान्य व्यक्तिमत्व आहे, विलक्षण बुद्धिमान आहे. नारदांचं वैशिष्ट्य असं की नारदांना सगळीकडे सन्मान आहे. ते राक्षसांमध्ये मिसळू शकतात, देवांमध्ये मिसळू शकतात. हिरण्यकश्यपूला देवासूर संग्रामाचं जे नेतृत्व करायचं होतं आणि त्याचवेळी त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती होती तर तिला सुरक्षित कुठे ठेवावं? तिला दिवस गेलेले आहेत, अशा अवस्थेत तिला जर काही शस्त्रांचा आघात झाला तर, तिचे जर प्राण गेले तर कुठे तिला सुरक्षित ठेवावं? तेवढ्याच नारद मुनी येतात, त्यांच्यात माझ्या आश्रमात तिला राहू द्या. आणि हिरण्यकश्यपू आनंदाने नारदाच्या आश्रमात आपल्या पत्नीला पाठवतो. नारदांची विश्वासार्हता लक्षात घ्या. सगळ्यांना नारद मुनी हे विश्वासाचे वाटतात, आपले वाटतात. मग कधी कधी ते दैत्यांना बुद्धिभेद करण्यासाठी विपरीत सल्ला देतात आणि त्यांचा बुद्धिभेद करतात आणि त्यांचा विनाश घडवून आणतात. नारदांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, नारद हे भगवान श्रीकृष्णांना समकालीन आहेत. श्रीकृष्णाच्या आणि नारदांच्या अनेक भेटीच्या कथा उपलब्ध आहेत. आता आपण पाहणार आहोत अनेक सूत्रांवरती भगवद्गीतेतल्या श्लोकांची विलक्षण छाप आहे. ते सूत्र वाचत असताना एकदम भगवद्गीतेतल्या श्लोकाची आठवण होते. नारद आणि श्रीकृष्ण या दोन्ही व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं की ते दोघे गंभीर नाही आहेत, दोघे मिस्किल आहेत. नाही तर परमार्थामध्ये माणसं फार गंभीर होतात, ओव्हर सिरियसनेस हा एक परमार्थातला आधार आहे, ते एक प्रकारची मनोरुग्णता आहे. अरविंद भाषणात विनोद खूप करायचे, एखाद्या हटकलं अजून मी परमार्थी का एवढे विनोद का करता? अरविंद म्हटले ज्याला हसता येत नाही त्याला परब्रह्म काय करणार आहे? परब्रह्म जर आनंद स्वरूप आहे, भगवंत जर आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, वाय सो सिरियस? जो नामामध्ये आहे, जो भक्तीमध्ये आहे, त्याने कसं आनंदामध्ये असलं पाहिजे? नाही तर होते किंवा होणे सुरुती व्हायची आहे. नारद मिस्किल आहेत, भगवान कृष्ण मिस्किल आहेत, विनोदी आहेत. नारदांचं कृष्णाचं वैशिष्ट्य असं दोघे बिंदास खोटं बोलू शकतात. नवीन वर्षाचा संदेश नव्हे. पण नारदाला आणि कृष्णाला खोटं बोलायला काय वाटत नाही. जीवन जर अशा प्रकारचं आहे, मिथ्या आहे, भास आहे, कल्पना आहे, काय एवढं गंभीर व्हायचं? का प्रत्येक गोष्टी एवढ्या सिरियसली घ्यायची? म्हणून दोघे अनेक गोष्टी लाईटली घेतात, दोघे अनप्रेडिक्टेबल आहेत, केव्हा काय करतील काही जाणता येत नाही. किशोरजी व्यासाने एका प्रवचनात सांगितलं, लाईफ इज ए फ्लो, एन्जॉय इट. जीवन हा आनंद आहे, आनंदाचा प्रवाह आहे, त्यात सामील व्हा. साध्या साध्या गोष्टीने एवढं सिरियस व्हायचं कारण काय? म्हणून नारदांकडे, श्रीकृष्णाकडे अजिबात गांभीर्य नाही आहे, ते गंभीर आहे, खोल ज्ञान त्यांच्याकडे आहे. भगवद्गीता वाचली म्हणजे कृष्णाच्या गहन चिंतनाची कल्पना येते, आणि भक्तीसूत्र वाचली म्हणजे नारदांच्या गहनतेची सीमा लक्षात येते. पण एवढं असून सुद्धा ते दोघेही अगदी मिश्किल आहेत, हसतमुख आहेत, प्रसन्न आहेत, आनंदी आहेत. नारद या शब्दाची व्याख्या करताना एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, ददाति नारम ज्ञानम च बालकेभ्यश्च बालकः ज्ञातिस्मरो महाज्ञानी तेनायम नारद बीजः. नारद जे आहेत ते ज्ञान देणारे आहेत. नार याचा अर्थ ज्ञान आणि द म्हणजे देणार. नारद जे सतत संचार करत आहेत ते भगवंताच्या भक्तीचं ज्ञान, भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान, भगवंताच्या प्रेमाचं ज्ञान मुक्त कंठाने सगळीकडे वाटत आहे. म्हणून नारदांचं वर्णन करताना नाथांनी भागवतामध्ये धन्य धन्य तो नारदू याशी सर्व सर्वत्र गोविंदू सर्वता हरिनामाचा छंदू तेणे परमानंदू सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता याशी श्रीकृष्ण आवडे सर्वथा जयाचिनी संगे तत्वता नित्य मुक्तता जड जीवा. नारद हे जीवांना नित्य मुक्त करणारे आचार्य. आणि महत्वाचं नाथाने सांगितलंय, नारदांना फक्त कृष्ण प्रिय आहेत असं नाहीये, कृष्णाला सुद्धा नारद प्रिय आहेत. आपल्याला भगवंत प्रिय आहे हा भक्तीचा एक प्रवास झाला, पण भगवंताला आपण प्रिय असणं हे भक्तीचं एवढेच शिखर झालं. तसं नारद हे कृष्णाला देखील अत्यंत प्रिय आहेत. अशा पद्धतीने नारदांनी आपलं संबंध जीवन अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये, अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये व्यतीत केलेलं आहे. म्हणून भगवंताने वेगवेगळ्या देवऋषींमध्ये मी नारद आहे अशी आपली स्वतःची विभूती सांगितलेली आहे. ते नारद हे ब्रह्मदेवांचे पुत्र असल्यामुळे काही ठिकाणी ते स्वतःचा उल्लेख ब्रह्मकुमार असा सुद्धा करतात. ब्रह्मदेवांचा पुत्र म्हणजे ब्रह्मकुमार. ही जी भक्तीसूत्र आहेत ती 84 आहेत. त्याला सूत्र असं म्हटलेलं आहे. सूत्र याचा अर्थ धागा किंवा दोरा. सूत्र आहे मणिगणा आयव असं भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळे मोती किंवा मणी एका सूत्रामध्ये बांधावे त्याप्रमाणे नारदांची ही सूत्र आहेत. सूत्राचं वैशिष्ट्य असं किमान शब्दांमध्ये कमाल आशय. कमीत कमी शब्द वापरायचे आणि त्यातनं जास्तीत जास्त मोठा संदेश द्यायचा. म्हणून पूर्वी काव्यात्मक भाषेचा जो वापर केला त्याचा हेतू हाच होता. एखादं छोटस 3-4 शब्दांचं वाक्य असत आणि ते वाक्य आपल्यावरती फार खोलवर ठसून जात. सत्यमेव जयते, नुसतं सत्यमेव जयते या 2 शब्दामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचं फार मोठं रहस्य समजून जातं. किंवा अहिंसा परमो धर्म, किंवा पाप आणि पुण्याची व्याख्या तुकाराम महाराजांनी केलेली आहे, पुण्य पर उपकार पापते परपीडा. फार त्यात काव्य अशातला भाग नाही आहे, पण छोटस सूत्र आहे. सूत्राची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम सूत्रम सूत्र विदो विदु ज्ञाने लो चला सूत्र मंटा अल्पाक्षरम अगदी थोड़ा अक्षर छोटा असतो फार मोठा असत नाही। मोरगे गुरुजींना एका संपादकाने प्रश्न विचारला की तुमच्या जीवनाचं सूत्र काय ते सांगा। मोरगे गुरुजींनी तीन शब्दात सांगितलं, त्या दोन शब्द एकाक्षरी आहेत आणि एक शब्द दोन अक्षरी आहे, म्हणजे चार अक्षरामध्ये आणि तीन सूत्रांमध्ये तीन शब्दांमध्ये त्यांनी आपल्या जीवनाचं सूत्र सांगितलं। मैं नहीं तू सब हे म्हटलं माझ्या जीवनाचं सूत्र आहे। स्वतःचा विचारच नाही, सतत दुसऱ्याचा विचार, समाजाचा विचार, राष्ट्राचा विचार, पण मैं नहीं तू हे तीन शब्द किती गहन आहेत। अल्पाक्षरम असंदिग्धम त्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाही, सुस्पष्ट आहे। अनेकदा काय होतं कमी बोलण्यामध्ये आपल्याला काय नेमकं म्हणायचं आहे त्याचं आकलन होत नाही। एखाद्यास मी एखादी गोष्ट पाहिल्यानंतर माहिती आहे, आता हो माहिती आहे मी कुत्सितपणे म्हटलंय का आवडलं म्हणून म्हटलंय का मला माहिती असं मला सांगायचं आहे, तर ते संदिग्ध राहत। पण ते खूप विद्वान आहेत, आता ते खूप विद्वान आहेत असं जे मी म्हणतोय ते सरळपणे म्हणतोय का पुणेरी पद्धतीने म्हणतोय झटकन लक्षात येत नाही। इथं अल्प शब्द आहे पण तो कसा आहे असंदिग्धम सुस्पष्ट आहे, सारवत अत्यंत सारभूत आहे, लोण्यासारखा नवनीतीचा गोळा काढून द्यावा असं ते रस्ते आहे। विश्वतोमुखम सगळ्या लोकांच्या मुखामध्ये ते वाक्य जाऊन बसतं, जसं आता सांगितलं सत्यमेव जयते अहिंसा परमो धर्म हे शब्द सगळ्यांच्या मुखामध्ये झालेले आहेत, जगात सगळ्यांच्या तोंडी ही वचन गेलेली आहेत। अस्तोभम त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये, म्हणजे ते सूत्र स्वयंप्रज्ञ आहे, परिपूर्ण आहे, कुठलीही न्यूनता त्याच्यामध्ये नाहीये। अनवद्यम त्यामध्ये कुठलाही दोष नाहीये, निर्दोष अशा प्रकारचं ते प्रतिपादन आहे। याला सूत्रम सूत्रविदो विदुहु ज्ञानी माणसं याला सूत्र असं म्हणतात। मग अशा प्रकारची ही सगळी सूत्र जी आहेत ती नारदांनी आपल्या समोर ठेवलेली आहेत। त्यातलं पहिलं सूत्र जे आहे अथातो भक्तिम व्याख्या स्यामहा, आता आपण भक्तीची व्याख्या करूया। सुरुवात अथनी आहे, अथ म्हणजे आता। आता अथ हा शब्द जो आहे तो मंगलवाचक आहे। आपल्याकडे कुठल्याही धार्मिक ग्रंथाची सुरुवात ही मंगलाचरणाने होते। आता हा शब्द मंगलाचरणाचा आहे। एक श्लोक आहे वेदामध्ये, ओंकारस्य अथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विंजळयातो तेन मांगलिका उभो। अथ आणि ओंकार हे दोन शब्द मंगलाचरणाचे शब्द आहेत। ब्रह्मदेवाने जेव्हा या सगळ्या विश्वाची निर्मिती केली तर त्याच्या मुखातन अथ आणि ओंकार हे दोन शब्द सर्वात पहिल्यांदा बाहेर पडलेले आहेत, म्हणून मंगलाचरणासाठी या शब्दांचा वापर केला जातो। ब्रह्मसूत्राचा विचार जर आपण केला तर जी सुरुवात येते अथातो ब्रह्मजिज्ञासा, आता आपण ब्रह्मजिज्ञासा करूया। किंवा योगसूत्रामध्ये अथ योगानुशासनम अथरी सुरुवात आहे, किंवा जेमिनी सूत्रामध्ये अथातो कर्मजिज्ञासा, किंवा धर्मसिंधू मध्ये अथातो धर्मजिज्ञासा, किंवा अथातो धर्म व्याख्याचा महा, सगळीकडे अथ असं म्हटलेलं आहे। अथ हा शब्द मंगलाचरणाचा द्योतक आहे। कुठल्या तरी पवित्र शब्दाने ग्रंथाची सुरुवात करायची म्हणून ती सुरुवात अथने केलेली आहे। प्रत्येक मनुष्य हा भक्तीचा अधिकारी आहे, म्हणून आता आपण भक्तीची व्याख्या करूया। मौलीने म्हटलेलं आहे देखपा लोक सकळ स्वभावत भजनशील। इथं भक्ती भजन हा शब्द प्रेम या अर्थाने वापरला जातो. पुढे दुसऱ्या सूत्रात भक्तीची व्याख्या केली आहे, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. भक्तीला प्रेमच म्हटलेलं आहे, तेव्हा भाव भक्ती हे शब्द प्रेम या अर्थाने येतात. आणि प्रत्येक मनुष्य स्वभावतः प्रेमस्वरूप आहे. गडबड काय असू शकते? प्रेमाचा विषय चुकलेला असू शकतो. कोणाला पैशाबद्दल प्रेम असेल, कोणाचं विकारावरती प्रेम असेल, एखाद्याचं दारूवरती प्रेम असेल, एखाद्याला घर जमीन जुमला यात प्रेम याच्यावरती प्रेम असेल, प्रेमाचा विषय चुकलेला असू शकेल. पण मनुष्यामध्ये प्रेम नाही असा मनुष्य सापडणार नाही. कशामध्ये तरी त्याला प्रेम असणार आहे, कुठेतरी त्याची आसक्ती असणार आहे. मग प्रेम योग्य ठिकाणी लागावं, त्याची दिशा निश्चित व्हावी म्हणून भक्ती सूत्र आहे. समर्थन सुद्धा काय म्हटलंय, मना सज्जना भक्ती पंथेची दावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. किंवा माऊलीने म्हटलेलं आहे, झड झडोनी वाहिला निग ये भक्तीची वाटी लाग. तरी सुद्धा भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. वढावया सुख भक्ती भाव समर्थ असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा सगळ्या संतांनी या भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून नारद म्हणतात की आता आपण भक्तीची व्याख्या करूया. आता या शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत. नारद भक्ती सूत्रातले 7-8 पुस्तक मी वाचले वेगवेगळ्या लोकांची. त्यात अथ या शब्दाचं फार वेगवेगळ्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. अथ याचा अर्थ आता. आता म्हणजे पूर्वध्याय. खूप भौतिक जगत झालं, बाद झालं, आता भक्तीकडे वळूया. आता तरी इथं वळा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. आता याचा अर्थ या नवोदर वय झाल्या ज्ञानेश्वरी सांगून आता शेवटचं मागणं मागतोय तेवढं मला तुम्ही द्या. म्हणजे आताला कशाची तरी पार्श्वभूमी आहे. एखाद्या ग्रंथाची सुरुवात आताने असू शकते का? आताचा अर्थच असा की आधी काहीतरी घडलेलं आहे. मग आधी जे घडलेलं आहे, भौतिक जीवन खूप जगला. आता तरी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता हा शब्द भौतिक जगतातन विथड्रॉ होण्याचं लक्षण आहे. त्यातनं आता बाहेर पडूया. पुष्कळ झालं, भौतिक जीवन खूप मिळालं, आता जरा अध्यात्माकडे वळूया. आपल्या इथं भौतिक समृद्धी पूर्ण आहे, तरी तुम्हाला काय इथे यावं वाटलं? का हा वर्ग घ्यावा असं वाटला? काय इतक्या वेळेला डॉक्टर काकांना आम्हाला आता बंधाताईंना आपण बोलवत आहात? का ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी साजरी केली? का दासनुमीचं संपन्न करण्याचा विचार येतो आहे? याचा अर्थ असा की आपण भौतिक जीवनातलं एव्हरेस्ट शिखर गाठलेलं आहे, आणि ते शिखर गाठल्यानंतर जेव्हा त्याचं व्यर्थत्व लक्षात येतं तेव्हा ते आपोआप गळून पडतं आणि मन इकडे धावत. की बात झालं, आता थोडं आध्यात्मिक चिंतन केलं पाहिजे, आता या मार्गाला लागलं पाहिजे. मग अशी डॉक्टर देवानी प्रस्तावाने सांगितलं की आमची गाडी हळूहळू चाललेली आहे. तसं सांगणं फार कठीण आहे. एक तर पहिली गोष्ट अशी, गमू पंत आनंद या राघवाचा. हा पंतच कसा आहे? अनंत आहे. आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसांचं सुद्धा जर तुम्ही जीवन पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तर तमाशा भाजण्या पाहायला मिळतात. सगळे थोर असतात. विवेकानंद थोर आहेत, रामकृष्ण परमहंसही थोर आहेत. पण रामकृष्ण आणि विवेकानंदांची तुलना केली तर विवेकानंद रामकृष्णांच्या जवळ कुठेच जात नाहीत. केवढे रामकृष्ण थोर आहेत, केवढी रामकृष्णांची उपासना आहे. स्वतः विवेकानंदाने काय विचारलं, तुम्ही रामकृष्णांचं चरित्र का लिहित नाही? त्या विवेकानंदाने सांगितलं, रामकृष्णांचं चरित्र लिहिण्याची माझी पात्रता नाही म्हणून मी ते लिहित नाही. इतरांनी लिहिलं, विवेकानंदांचे गुरुबंधूंनी चरित्र लिहिले, शारदानंद महाराजांनी लिहिलं, पण विवेकानंद त्या मानगडीत पडले नाहीत. म्हणजे स्वतः विवेकानंदांनाही जाणीव आहे की आध्यात्मिक अनुभूतीच्या दृष्टीनं रामकृष्ण कितीतरी थोर आहेत. पण विवेकानंद नसते तर रामकृष्ण कळले नसते. पण रामकृष्णाने ज्या वेगवेगळ्या साधना केल्या, मग इस्लाम धर्माची असो, ख्रिश्चन धर्माची असो, तंत्र मार्गाची असो, मूर्तीपूजेची असो, अद्वैत बोधाची असो, वात्सल्य भावाची असो, दास्य भावाची असो, सख्य भावाची असो, मधुरा भावाची असो, या सगळ्या प्रकारच्या साधना रामकृष्णाने केल्या, त्या विवेकानंदाने कुठे केल्या? ते कंपॅरिझन जर करायचं झालं तर पुन्हा असं म्हणावं लागेल की विवेकानंदांना रामकृष्ण व्हायला आणखी काही जन्म घ्यावे लागतील. तर पंत अनंत आहे. तर कोण नेमका किती पुढे आहे आणि कोण मागे आहे हे सांगणं सुद्धा फार कठीण आहे. त्याच्याशी निश्चित इयत्ता नाही, त्याच्याशी निश्चित मापपट्टी नाही आहे, त्याचा असं निश्चित सर्टिफिकेट नाही आहे. एक गोष्ट नक्की की जे जे माणसं या मार्गाला लागलेले आहेत त्यांना मनाला एक शांती आहे, त्यांना मनाला एक समाधान आहे, त्यांना आतमध्ये एक तृप्ती आहे. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुनाथ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. आज हा 11वा श्लोक आहे. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मनात्वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. यात समर्थ म्हणतायत, हे मना, तू शांतपणानं विचार करून पहा बरं. या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे? प्रत्यक्ष मनुष्य हा सुखासाठी धडपड करीत असतो. दुःख कोणालाच नको असतं. आपल्या मनासारखी गोष्ट घडली की सुख वाटतं, मनाविरुद्ध गोष्ट घडली की दुःख होतं. असं हे सुखाचं आणि दुःखाचं रहाटगाडगं व्यवहारात नेहमीच चालत आलेलं आहे. काहीच्या जीवनात सुखाचे प्रसंग जास्त येतात आणि दुःखाचे प्रसंग कमी असतात. तथापि सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढं असं म्हटलेलं आहे. पुष्कळ मंडळी ऐहिक सर्व सुविधा प्राप्त झाल्यामुळं वरवर सुखी आहेत असं इतरांना वाटतं, पण ते खरोखर सुखी असतीलच असं नाही. धनदौलत, सत्ता, मनाजोगं कुटुंब मिळालं की तो सुखी असा समज आहे. पण श्रीमंती भरपूर असली तरी शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्याला असेलच असं नाही. किंबहुना आवश्यकतेपेक्षा जास्त मिळालं तर त्यापासून भय, चिंता, व्यग्रता संभवते. एखादा उत्तम गाडीतून जात असला, त्याला राहायला बंगला आहे, उत्तम फर्निचर आहे, चार गाद्यांवर झोपलेला आहे, पण कसल्या तरी अनामिक भीतीनं तळमळतो आहे असं पाहायला सापडतं. एखाद्याला मूलच नाही म्हणून ते एखाद्याला जास्त मुलं आहेत पण त्यांना जेवायला घालायला पैसे नाहीत, किंवा मुलं व्यसनी गुन्हेगार प्रवृत्तीची निघाली म्हणून पुन्हा दुःख आहे. एखाद्याला सत्ता मिळाली तरी ती खुर्ची केव्हा जाईल याचा भरोसा नाही. एकूण काय, सुखाबरोबर सुखापेक्षा दुःख जास्त. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी या विषय सुखाला मर्यादा आहे आणि ते अशाश्वत आहे. आत्ता या क्षणाला मी सुखी आहे खरा, पण पुढच्या क्षणाला काय होतं कुणाच ठाऊक. ही नश्वरतेची बोच सतत डाचत असते, म्हणूनच त्याला पूर्ण सुखी असं म्हणता येत नाही. अशाश्वतेचं विष त्या सुखात भिनलेलं असतं. शिवाय लौकिकदृष्ट्या सर्व सुखसमृद्धी मिळाली तरी देखील त्यात अपूर्णतेची जाणीव राहते. सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाम सुख. जीवाला आत्मरूप होण्याची खरी तळमळ आहे. त्याखेरीज अनेक विषयांची खेळणी त्याच्या पुढे टाकली तरी तो जीव त्यामुळे सुखी होत नाही. जसं लहान मुलापुढे अनेक आकर्षक खेळणी टाकली तरी त्याला आपली आईच हवी असते, म्हणून तो सर्व खेळणी भिरकावून देतो आणि आईच्या नावाने आकांत मानतो. तसं सर्व बाह्य विषयाचं सुख उपलब्ध झालं तरी जीव आत्म्याचा शोध घ्यायला लागतो. वस्तुतः सुखाचा झरा आपल्या आतच आहे, पण त्याची कल्पना नसल्यामुळे मनुष्य बाहेर विषयामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध या पंच इंद्रियाने मिळणाऱ्या सुख त्याचा शोध घेत असतो, पण त्या सुखाला दुःखाचे झालर आहे. सुख तेथे दुःख, दुःख तेथे सुख असं म्हटलेलं आहे. सुख दुःख हे एकमेकांच्या सापेक्ष शब्द आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू, ज्या क्षणात सुख आहे त्या क्षणात दुःख नाही, पण पुढच्या कोणत्या क्षणी दुःख येईल ते सांगता येत नाही. बाह्य परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, त्याचबरोबर त्रिविध ताप आहेत, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. ह्याचा आघात केव्हा होईल सांगता येत नाही. देह आहे तोपर्यंत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम ही भीती आहे. कोणत्याही वयात देहाला व्याधी येऊ शकतो, मृत्यू येऊ शकतो. चोराचं भय आहे, श्वापदाचं भय आहे, राजभय आहे. सर्वाची टांगती तलवार त्याच्या मस्तकावर आहे. थोडक्यात, विषय भोगापासून सुख मिळतं असं वाटत असलं तरी ते खरं नाही, कारण आतलं सुख आपण विषयाच्या अंगाने बाहेर भोगत असतो. खरा सुखाचा झरा आपल्या आत आहे. आत्मा सुखरूप आणि आनंदरूप आहे. त्या सुखाची जाणीव संत सद्गुरू सत्पुरुष करून देतात. ते मनुष्याला झुनुष्याला झोपेतून जागृती आणतात. तू खऱ्या शाश्वत सुखाचा शोध घे. तू तुझ्याजवळ, ते सुद्धा सगळं तुझ्याजवळच आहे, तुझ्या आतच आहे. तुला सुख कशापासून मिळवायचं नसून तू स्वयं सुखरूप आहेस. तूच दुसऱ्याला खऱ्या सुखाची ओळख करून देऊ शकशील. खरं तर सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. काही मंडळी जे आपल्याजवळ आहे त्यातच समाधानाने सुखाने राहतात. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जे मिळेल त्यात समाधान. त्या उलट काही असंतोषी मंडळी कितीही जवळ असलं तरी जे काही नाही त्याबद्दलच निष्कारण दुःख करत राहतात. दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना खऱ्या शाश्वत सुखाचा झरा, सुखाचं मूळ ठिकाण हे माहितीच नसतं. जेव्हा संतांकडून त्यांना खऱ्या सुखाबद्दल कळतं तेव्हा काही मंडळी मात्र नाशवंत सुखाकडे पाठ फिरवून शाश्वत सुखाचा शोध घ्यायला लागतात. सद्गुरु कृपा संपादन करून घेतात, साधना करतात आणि खरोखरच सुखरूप होतात. आता ह्याच्यातलं तिसरा चौथा चरण आहे, मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारिके भोगणे प्राप्त झाले. जीवनात जी सुखदुःख मनुष्य भोगत असतो ती त्याला त्याच्या पूर्वजन्मींच्या आणि या जन्मीच्या कर्माची फळं असतात. कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे प्रत्येकाला आपल्या हातून घडलेल्या चांगल्या वाईट कर्माची फळं भोगावीच लागतात. कोणीही त्यातून सुटत नाही. चांगल्या कर्माचं फळ चांगलं, वाईट कर्माचं दुष्कर्माचं वाईट फळ, यात चांगल्या वाईट कर्माची बेडीज वजाबाकी करता येत नाही. या कर्मांपासून प्रारब्ध, क्रियमान आणि संचित असे भाग पडतात. प्रारब्ध म्हणजे सोडलेला बाण, क्रियमान म्हणजे धनुष्याला बाण लावला आहे पण अजून सोडलेला नाही, आणि संचित म्हणजे भात्यातील बाण. यापैकी प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात, कोणीही त्यातून सुटत नाही. क्रियमान आणि संचित हे कदाचित हरिकृपे त्याचा नाश आहे असं म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या भक्तीनं काही भोग कमी होऊ शकतात, आणि जे भोगणे प्राप्त असतं त्याला आवश्यक ते धैर्य सहनशीलता परमेश्वराच्या कृपेनं मिळू शकते. ही कर्म फक्त याच जन्मापुरती मर्यादित नाहीत. पूर्वीच्या अनेक जन्मात जी कर्म कळत न कळत हातून घडली ती देखील फलोन्मुख होतात. पेरिले ते उगवते, ज्याचं बी पेरावं त्याचं पीक येतं. तसंच इथं आहे, काही कर्माची फळं लवकर भोगावी लागतात तर काहींची दीर्घकालानं. या बाबतीत भीष्माचार्यांचं उदाहरण आपल्याला देता येईल. अनेक जन्मानंतर शेवटी त्यांना बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. थोर संतांना देखील शारीरिक मानसिक दुःख भोगावी लागतात. मानसिक दुःख म्हणजे अपमान, निंदा, तिरस्कृत वर्तन, मत्सर, द्वेष यांना तोंड द्यावं लागतं. ते शांतपणाने सहन करतात, पण शारीरिक व्याधींना देखील सामोरं जावं लागतं. संतांच्या बाबतीत दोन प्रमुख कारणं दिसतात. लोकांच्या कळवळ्यापोटी ते आपला देह पोतेऱ्यासारखा झिजवतात. त्या अपार शारीरिक कष्टामुळे त्यांना व्याधी संभवतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे येणाऱ्या भक्तांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देताना काही वेळी संत भक्तांची दुखणी आपण स्वतः भोगतात आणि भक्तांची पीडा दूर करतात असे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. ते संतांचं प्रारब्ध नसलं तरी इतरांचे प्रारब्ध ते भोगत असतात. थोडक्यात, या ना त्या कारणाने या इहलोकात देहाची उपाधी आहे तोपर्यंत सर्वांनाच सुखदुःख भोगावं लागतं. जो जीव आत्मरूप झाला त्याला मात्र सर्व सुख प्राप्त होतो. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्टमध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890009553.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

Mama, they're done.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
2: भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा।

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: नंबर पुन्हा एकदा 9372404703।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां

श्रोते हो अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: फाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवाय

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, आषाढ शुद्ध दशमी, अर्थात 24 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। श्री विठ्ठल नवरात्राला आज आरंभ होत आहे। पुरी इथे आज श्री जगन्नाथ पुनर्यात्रा आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आज वाखरीहून निघून पादुकांजवळ आरती आणि उभं तिसरं रिंगण करून श्री पांडुरंगाच्या पंढरपूर इथे मुक्कामी पोचणार आहे। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज वाखरीहून निघून पंढरपूर इथे विठ्ठल भेटीसाठी पोचणार आहे। सर्व संतांचा मेळा आज पंढरपुरात एकत्र येत आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। अणोरणीयान महतो महियान, ईश्वर अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महानापेक्षाही महान आहे। अशा दोन टोकांना सामावून घेणारा ईश्वर मध्यम परिणामाचा असल्याने सारा विश्व प्रपंच परमात्म स्वरूपात सामावून जाण्यास अडचण नाही। विश्वातील कोणताही पदार्थ त्यामुळे परमात्म्याला सोडून असणं शक्य नाही। पृथ्वी लोक कर्मलोक असल्याने इथे सुखदुःखात्मक अनुभव घ्यावा लागतो। तो अनुभव त्याच्या कर्माचंच फळ असतं। ते फल देणारा भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे सगुण परमात्माच असतो। परमात्मा प्रथम न्यायी आणि नंतर दयाळू आहे। मनुष्याच्या अदृष्ट कर्माची फळं ईश्वरच देतो, म्हणूनच त्याला कर्मफलाचा दाता असं म्हणतात। परमेश्वराचं परमसूक्ष्म स्वरूप मानवी आकलनाच्या पलीकडचं आहे, तरीही परमेश्वर मध्यम परिणामाने नयन मनोहर अशा रमणीय रूपात प्रकट होतो, दर्शन सुलभ होतो। परमात्मा जर या भिन्न भिन्न रूपात प्रकट होतो तर मग आम्हाला दर्शन का होत नाही, असा प्रश्न एखादा तर्कवादी विचारतो। ईश्वर सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ आहे, तर मग त्याने निर्माण केलेल्या सृष्टीत कोणी अत्यंत गरीब तर कोणी अत्यंत श्रीमंत अशी विषमता कशामुळे? ईश्वर निर्दय आणि भेदभावाने वागणारा आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। जीव आपल्या कर्माप्रमाणे सुखदुःख भोगत असतो। अपराध्याला त्याच्या गुन्ह्याप्रमाणे दंड करणारा न्यायाधीश दोषी मानला जातो का? तसंच परमात्म्याचं आहे। तो कर्माचा निवाडा करताना न्यायी आहे, तर कर्माचं फल देताना परमदयाळू आहे। त्यामुळे माणसाने साशंक होण्याचं कारणच नाही।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

18 पुराणांमधलं नारद पुराणाने क्रमांकाने ज्या पुराणाला पहिलं म्हटलंय ते हे ब्रह्मपुराण आहे. या ब्रह्मपुराणाची जी मूळ प्रत किंवा मूळ ब्रह्मपुराण त्यामध्ये 13,000 श्लोक आहेत असा मत्स्यपुराणामध्ये उल्लेख आहे आणि त्यामुळे बृहत मोठं पुराण आहे. 13,000 श्लोकांचं पुराण आहे आणि या पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की पुराणामध्येही आणि अनेक ठिकाणीही या ब्रह्मपुराणाच्याबद्दल अत्यंत पवित्र, अत्यंत शुद्ध, अत्यंत मंगल असं वर्णन केलेलं आहे. या पुराणात आलेले विषय वैशिष्ट्यांनी काही वेगळे आहेत. या पुराणामध्ये सूर्य उपासना, सूर्यस्तोत्र, सूर्यस्तुती, सूर्यमहिमा हा एक विशेष भाग म्हणून वर्णन केला गेलेला आहे. पुराणांची उत्पत्ती सांगण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. भागवतामध्ये अशी उत्पत्ती सांगितली, नारद पुराणामध्ये तशी सांगितली, वराह पुराणामध्ये अशी सांगितली, मग ब्रह्मपुराणात अशी का सांगितली असं नाही. असं नाही हे म्हणण्याचं कारण असं की त्या त्या पुराणांमध्ये जगद उत्पत्तीची जी संगती लावलेली आहे ती संगती त्या पुराणामध्ये येते. ज्या पद्धतीने आता आमचे विज्ञानवादी लोक आहेत, हे जग कशापासून निर्माण झालं हे जेव्हा विज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्या त्या कालानुरूप ती ती ज्याला बैठक म्हणू तत्वज्ञानाची निर्माण झालेली आहे. सुरुवातीला आपोआपी एवढाच विचार विज्ञानाने मांडला म्हणजे बिग बँग आहे हा पुढे आला, पण पहिल्यांदा आपोआपी हा विचार आला. त्या आपोआपी विचारामध्ये त्यांनी काय मांडलं की पुष्कळ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आहेत किंवा पुष्कळ ॲटम्स आहेत किंवा त्यांचे काही पुंज आहेत आणि ते ॲट रॅन्डम कुठल्याही एका नियमाच्या शिवाय अगदी मुक्तपणाने विहार करतात. आता त्याच्यामध्ये चान्स व्हेरिएट काय आहे बघा. त्याच्यामध्ये एक ॲटम किंवा एक कण किंवा एक अणू दुसऱ्या परमाणूशी किंवा अणूशी जोडला जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याकरता संधी किती माहीत नाही, कारण इन्फायनाईट आहे, अनंत आहे. कारण अमुक एक कण दुसऱ्या कणाशी जोडला जायला नियम कोणता लावणार आणि या सृष्टीमध्ये ते किती कण आहेत, त्यातला एक कण दुसऱ्या कणाच्या जवळ आला पाहिजे, तो त्याच्याशी जोडला गेला पाहिजे आणि मग ते पुंज तयार होत गेले, मग त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली, मग नंतर बिग बँग आलं की मोठा स्फोट झाला आणि मग त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. मग पुढे विचार आला की ही जी योगायोग, ही जी आपोआपी आहे ही ठरत नाही, ती का ठरत नाही, त्याचं कारण असं आहे.

की जेव्हा 12व्या शतकाच्या पुढे जेव्हा इलेक्ट्रिसिटी विद्युत शक्तीचा शोध लागला तेव्हा शक्ती ही प्रवाहित होते आणि तो जो प्रवाह आहे तो धन आणि ऋण ह्या दोन ठिकाणी एकमेकांच्या मध्ये तो जो प्रवाह या एकमेकांपासून एकमेकांकडे जातो तर ह्या धन आणि ऋण ह्या दोघांच्या मध्ये जो प्रवाह जोडला जात असेल तर तो का जोडला जातो, तो असाच का वाहतो, याचा अर्थ त्याला नियम आहे. नियम आहे म्हणजे आपोआपी नाही आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की नाही, हा योगायोग नाही आहे, याला निश्चित काहीतरी नियम आहेत. आणि मग विज्ञानाने अनेक थिअरीज, अनेक सिद्धांत पुढे आणले की जग कसं निर्माण झालं असेल. अजूनही विज्ञान त्याचा विचार करत आहे. तसंच पुराणांचं आहे. एका पुराणाने एक विचार मांडला म्हणजे दुसरं पुराण तोच विचार मांडणार आहे असं नाही आहे. एका पुराणाची भूमिका एक आहे म्हणजे दुसऱ्या पुराणाची भूमिका तीच आहे असं नाही आहे. ते प्रत्येकाचं स्वतंत्र चिंतन आहे आणि ते चिंतन आपल्या पुढे ठेवलेलं आहे. त्या चिंतनातला जो भाग आवडेल रुचेल तो आपण स्वीकारावा. दुसरा पुराणांचा जो भाग आहे तो वंश सांगितलेले आहेत की ह्या सृष्टीची उत्पत्ती होते ती कशी होते आणि तिचा विस्तार कसा होतो. आणि जो विस्तार होतो त्याचं एक मोठं फार सुंदर स्वरूप आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की आपल्याकडे अगदी पहिल्यांदा मनू आणि शतरूपा यांच्यापासून जे आपल्याला ज्ञात असलेलं पुराणांनी सांगितलेलं या जगामध्ये या सृष्टीच्या निर्मितीच्या मागे असणारं हे भगवंतांनी आपल्याला स्वतःला स्त्री आणि पुरुष रूपामध्ये प्रकट करून घेतल्यानंतर जो वंशाचा विस्तार मांडलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही ज्याला आपण असं म्हणू की तेव्हा आमच्याकडे विवाह संस्थाच अस्तित्वात नव्हती, तेव्हा अशीच प्रजा निर्माण होत होती, मुळीच नाही. कायम अगदी सुरुवातीपासून अगदी पहिली व्यक्ती तिथपासून वंश आहे आणि परंपरा आहे. आणि वंश म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या फॅमिली ट्रीज, कुलं, वृत्तांत हे सगळं जे आता करतो आहोत आणि आमचा थेट मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर इथे सुद्धा ते जे मूळ आहे ते मूळ मुळामध्येच सामाजिक बंधनांनी, नैतिकतेनी आणि एका विशिष्ट शिस्तीनीच बांधलेलं आहे. तिथे सिंगल पर्सन फॅमिली, तिथे मुक्त जीवन, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस हे कुठलंही प्रकरण नाही आहे. म्हणजे आमच्याकडे कृतयुगाच्या विषयी जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा सुद्धा असं म्हटलंय की तिथे न राजा नैव राज्यासी, न दंड्यो न च दांडिका, हा धर्मे नैव प्रजा सर्वा रक्षंती स्म परस्परम. ना राजा होता, ना अनुशासन करणारी वेगळी संस्था अस्तित्वात होती. म्हणाले न राजा नैव राज्य असित, न दंड्यो न च दांडिका, कुणी राजा आहे आणि कुणी प्रजा आहे असं सुद्धा नव्हतं. असं नव्हतं म्हणजे तो मुक्त समाज होता का? तो समाज कधीच मुक्त नव्हता. धर्मे नैव प्रजा सर्वा रक्षंती स्म परस्परम, ती सगळी जी समाज रचना होती ती अशी होती की धर्मानी एकमेकांचं रक्षण करत होते. धर्म म्हणजे काय? उभं का आडवं, का स्वस्तिक, का चांद, असलं काही नव्हतं. त्याच्यामध्ये धर्म याचा अर्थ धारणात धर्म मित्याहो, जो धारण करतो तो धर्म आहे. समाजाला धारण करणारा समाज धर्म आहे, व्यक्तीला धारण करणारा व्यक्ती धर्म आहे, कुटुंबाला धारण करणारा कुटुंब धर्म आहे, राज्याला धारण करणारा किंवा राजाला धारण करणारा राज्य धर्म आहे किंवा राजधर्म आहे. अशा प्रकारे हे जे धर्म आहेत हे धर्म त्या त्या व्यक्तीला तिच्या तिच्या जीवनात जे आवश्यक आहे त्या पद्धतीने त्या व्यक्ती त्यावेळी जगत होत्या तरी सुद्धा कशाचं ना कशाचं तरी बंधन होतं. म्हणजे आज आमची जी स्वातंत्र्याची कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये मला कशाचं बंधन नाही, मी पूर्ण स्वतंत्र आहे. खरं म्हणजे मी पूर्ण स्वतंत्र आहे, मला कशाचं बंधन नाही, हेच एक आधी बंधन आहे. कारण कुठलं तरी बंधन स्वीकारलंच आहे की मी कशाचं बंधन मानत नाही हेच बंधन आहे ना. आणि त्यामुळे आपल्याकडे जे बंधन मानलं आहे किंवा जी शिस्त मानली आहे ती सेल्फ डिसिप्लिन आहे आणि ती स्वयंशिस्त आहे. आणि त्या शिस्तीमधून हा समाज त्या काळी चालत होता, याचा अर्थ असा नाही की त्या समाजाला कोणतं बंधन नव्हतं.
आणि त्यामुळे ह्या पुराणांच्या मधल्या ह्या वंशावळींनी आम्हाला एक फार मोठं आश्वासन दिलेलं आहे. आणि ते आश्वासन असं आहे की आमचा समाज हा नेहमीच नैतिकतेच्या बाबतीमध्ये उच्चच होता, सुसंस्कृतच होता. आणि आमचं मानवी जीवन हे कधी म्हणजे ह्युमन बीईंग इज अ सोशल ॲनिमल, त्याला ॲनिमल म्हणून त्याच्या पशुत्वाचं वर्णन जे अनेक संस्कृती करतात तसं ह्या संस्कृतीनी त्याचं पशुत्व कधीच गोंजारलेलं नाही आहे किंवा त्या पशुत्वाला कधीच मोठेपण दिलं नाही आहे किंवा त्याला कधीही फार मोठ्या तऱ्हेने लोकांच्या पुढे गौरवून मांडलेलं नाही आहे. म्हणजे आम्ही चुका केल्या तर काय बिघडलं, माणूस आहे तो चुकतोच हे इथपर्यंत विधान बरोबर आहे, मग तो चुकतोच म्हणून कायम चुकतो हे ह्या धर्माने कधी स्वीकारलं नाही. त्यांनी असं म्हटलं तो पहिल्यांदा चुकला, ती चूक त्याला कळली, ती चूक पुन्हा होणार नाही याकरता त्यांनी आपल्या ठिकाणी स्वतः निश्चय केला आणि मग त्याचा जो व्यवहार सुरू झाला तो जो व्यवहार आहे त्या व्यवहारात जर त्यांनी पुन्हा तीच चूक केली तर ती चूक ना क्षमेला ना प्रायश्चित्ताला त्या ठिकाणी ती म्हणजे अधिकारी ठरत नाही, म्हणजे तिला अधिकार राहत नाही. ती जी चूक आहे ती चूक शिक्षेलाच पात्र आहे, ती प्रायश्चित्तालाही पात्र नाही आणि ती कुठल्याही प्रकारे क्षमेलाही पात्र नाही. आणि त्यामुळे प्रत्येक पुराणांनी हा कर्मविपाकाचा सिद्धांत फार काटेकोरपणे मांडला आहे की प्रत्येक पुराणांनी मांडला. आपल्याला वाटतं हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे पापपुण्याचे हिशोब काय म्हणून पुराणं मांडतात. पापपुण्याचे हिशोब नाही मांडत, समाज जास्तीत जास्त निकोप कसा राहील याकरता संस्कार आहे. परवा मी असंच एका ठिकाणी होते, तिथे मी फार एक छान विचार मंथन चालू होतं, त्यांनी फार सुंदर विषय मांडला आणि आपल्यापुढे मला मांडायला ते आवडेल की काय आहे की स्मरण ठेवणं ही संस्कृती आहे. की स्मरण मंदिरामध्ये आलेलं आहे, अहो माझ्या लक्षातच राहिलं नाही मी चपला घालून देवापर्यंत आले, होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? चपला काढायला विसरले हे विस्मरण मान्य नाही आहे संस्कृतीला. संस्कार सांगतो देवाच्या पुढे जायचं आहे तर तिथे जो आदर द्यायचा आहे किंवा जो आदर प्रकट करायचा आहे त्याकरता चप्पल बाहेर काढलीच पाहिजे. आणि ती कसं झालं पाहिजे की स्मरणाने तो संस्कार झालेला आहे की तो संस्कार कळत न कळत तिथे विसरायला लक्षात ठेवायला लागतच नाही. जसं एखादं स्तोत्र आपण रोज म्हणतो ते कुठे लक्ष देऊन म्हणावं लागतं? डोक्यात हजार विचार चालू असतात पण तोंडाने स्तोत्र बरोबर म्हटलं जातं. त्याचं कारण संस्कार आहे, संस्काराने ते स्मरण झालेलं आहे. पाठ आहे का, इथं काय आहे, तिथे काय आहे, आता इथून म्हटलं तर म्हणता येईल का? रोज म्हटलेली गोष्ट म्हणता येईल. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय पडले वळण इंद्रिया सकाळा. त्या सकल इंद्रियांना जे वळण पडायला पाहिजे त्याकरता जो संस्कार आहे आणि तो संस्कार मनुष्याचं जीवन कसं उन्नत बनवतो याकरता सगळ्या पुराणांनी कर्मविपाकाचा सिद्धांत मांडलाय. आणि पापपुण्याची चर्चा केली आहे. पुराणांमधली पापपुण्याची चर्चा कधी कधी कुणी असं म्हणतं की हे हास्यास्पद आहे की माणसाने चोरी केली की त्याला मोराचा जन्म येतो, त्यांनी कुणाला उलटून बोललं की त्याला कुत्र्याचा जन्म येतो, त्यांनी काही आणखीन वेगळा अपराध केला त्याला गाढवाचा जन्म. अहो कसली पुराणं, कसले विषय याच्यामध्ये मांडलेत, कसला गाढवाचा आणि कसला मोराचा आणि कसला कुत्र्याचा जन्म? प्रश्न कुत्र्याचा आहे का गाढवाचा आहे का मोराचा आहे हा नाहीच आहे. प्रश्न एवढाच आहे की पापाला शिक्षा आहे आणि पुण्याला फल आहे आणि त्यामुळे पापपुण्याचा विचार प्रत्येक मनुष्याने हरघडी करावा एवढंच पुराणांना सांगायचं आहे. आणि त्याकरता म्हणून त्यांनी विषय मांडले. आम्ही पुराणांकडे कसं बघायचं हा आमचा प्रश्न आहे. वंशावळी सांगितले आहेत, सृष्टी कशी उत्पन्न झाली त्याच्याबरोबर वंशावळी तर सांगितल्याच आहेत, तसंच त्या वंशाची चांगली मोठी परंपरा सांगत असताना एका बाजूनी इतिहासाची नोंद केली आहे तर दुसऱ्या बाजूनी काय केलं आहे, दुसऱ्या बाजूनी श्राद्धविधी प्रत्येक पुराणांनी सांगितले. का सांगितले? कारण मनुष्याच्या ठिकाणी कृतज्ञता बुद्धी राहिलीच पाहिजे. आणि ती कशाकरता राहिली पाहिजे?
एका बाजूने वंश सांगून त्यांनी संस्कृतीचं मोठेपण सांगितलं आणि आमच्या मागे उभं असलेलं जे इतिहासाचं स्वरूप आहे की आम्ही आत्ता भेटलो, मला एकमेकांना आम्ही कुठे एकदा किंवा दोनदा पाहिलेलं असेल किंवा कुठेतरी बुरुंबाडला गेल्यानंतर कुठच्या गावचे कुणी नामजोशी जेव्हा बुरुंबाडला आलेले असतात ते म्हणतात अहो नामजोशी तुम्ही कुठून आलात, पुण्याहून, आपण नामजोशीच, आपण नामजोशी म्हणजे ज्यांनी एकमेकांना पाहिलेलं पण नाही पण केवढा अभिमान आहे त्याला त्या नामजोशी असण्याचा. आणि मनुष्य ते का जपतो आणि हे का जपतो किंवा हा काय ठेवा आहे हे तेव्हाच कळतं जेव्हा अनाथालयातली मुलं पाहतो, ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही, ज्यांना मी कोण कुणाचा हे नाव माहिती नाही, आणि जेव्हा त्यांना कुणाचं तरी नाव द्यावं लागतं आणि त्या नावानी मनुष्य पुढे येतो, म्हणजे हे जे नाव देणं आहे आणि त्या नावाच्या मागची जी कृतज्ञता आहे, तर ही जी कृतज्ञता आहे ती श्राद्धाच्या रूपाने व्यक्त केली आहे. म्हणजे इतिहास सांगण्याकरता आम्ही वंशावळी नाही सांगितल्या, आम्ही असं सांगितलं की ह्या देशामध्ये काळ कोणताही येऊ, प्रलयाचा काळ येईपर्यंत सुद्धा या देशामध्ये कुटुंब व्यवस्था राहिलीच पाहिजे आणि वंशाची शुद्धी टिकलीच पाहिजे, वंश उत्तम प्रकाराने पुढे चाललाच पाहिजे. ही एक पुराणांची आणखीन एक भूमिका आहे आणि त्यामुळे पुराण ह्याही विषयावरती प्रत्येक पुराण लहान मोठी छोटी मोठी चर्चा करतच करतं. तशीच चर्चा इथे केली आहे, श्राद्धाबद्दल केलेली आहे, कर्मविपाकाच्या सिद्धांताबद्दल केलेली आहे, जगाच्या उत्पत्तीबद्दल केलेली आहे आणि अशा प्रकारचे अनेक विषय आणि त्याबरोबर त्या पुराणाचं वैशिष्ट्य म्हणून काही विषय. हे प्रत्येक पुराणाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक पुराणामध्ये काहीतरी विशेष सांगितलेलं असतं आणि ते त्या त्या पुराणाचं वैशिष्ट्य ठरतं आणि त्यामुळे ते पुराण त्या पद्धतीने अभ्यासलं जातं. असं म्हणतात की आज जगामध्ये आमचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास तर खूपच प्रसिद्ध पावलेला आहे आणि लोकांना त्याचं आकर्षण पण खूप आहे, पण आता असं ऐकतो की जगभरामध्ये आमच्या पुराणांमध्ये काय मांडलंय याच्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. म्हणजे आमचे पुराणावरती काम करणारे आणि आमच्या भांडारकरची जी काही फार मोठी मंडळी मागच्या पिढीतली की ज्यांनी पुराणावरती संशोधन करून ठेवलं, त्यातले आमचे प्रमोदजी लाळे आहेत, त्यांनी सांगितलं, ते म्हणाले आज लोक फार आकर्षणाने पुराणाकडे पाहतात, जगभरामध्ये त्याच्याविषयी कुतूहल आहे. ज्यांचा पुराणशास्त्रावर अभ्यास आहे त्यांनी ही गोष्ट मांडावी, नोंद करावी, त्याला काही वजन आहे आणि त्याच्यामागे काही निश्चित आधार आहेत आणि त्यामुळे पुराणांची जे आम्ही जी आत्तापर्यंत उपेक्षा केली किंवा चेष्टा केली किंवा त्या पुराणांमध्ये काही नाही म्हणून पुराणातली वांगी पुराणात असं म्हणून त्या पुराणांच्याबद्दल आम्ही ज्या पद्धतीची भूमिका किंवा विचार आमच्या मनामध्ये ठेवला त्यापेक्षा आता परिस्थिती वेगळी आहे, जगभरामध्ये बदलली आहे. आणि दुसरं असं की आता पुराण सांगणाऱ्या संस्था संपल्या. पूर्वी कसं होतं की प्रत्येक देवळातून पुराण चालू असे, देवीचं मंदिर असेल तर दुपारी पुराण देवीचं असेल किंवा त्या मंदिरामध्ये जर वेगवेगळी पुराणं लावायची असतील तर एकानंतर एक पुराण लावलं जात असे आणि दुपारच्या वेळामध्ये लोक जाऊन ते पुराण ऐकत असत आणि ते पुराण त्या त्या लोकांना माहिती असे, लहान मुलांना घेऊन आज्या जात असत, मुलांवर सहज पुराणांचा संस्कार होत असे आणि पुराण लोकांच्यापर्यंत पोचत असे. आता परिस्थिती अशी आहे की पुराण लोकांपर्यंत पोचावं अशी परिस्थिती राहिली नाही आहे, कारण पुराणाबद्दल आम्हाला आकर्षण नाही, पुराण निश्चितपणाने कुठे चालू आहे असं होत नाही. पुण्यातली पुराणाची परंपरा अजून एखाद दुसऱ्या मंदिरात टिकू नये, पण मागच्या पिढीतले शेंडेशास्त्री मात्र आमच्या मोदी गणपतीच्या मंदिरामध्ये पुराण घेऊन जोर जोरात पुराण सांगायचे आणि लोकांना वाटायचं कशाला एवढ्या जोरात पुराण सांगतात, कारण आज जाऊन बघितलं तर त्या गणपतीच्या शिवाय समोर कोणीही नसे आणि हे इतक्या जोरात पुराण सांगायचे. त्यांना लोकांनी विचारलं रोज तासभर एवढा कशाकरता टाहो फोडता तुम्ही, एवढा त्या घशाला का त्रास देता. म्हणाले हळूहळू बोला ना, ते गणपतीला ऐकायला जाईल पुराण. नाही म्हणाले, मी जोराजोरात पुराण सांगितलं म्हणजे बाहेरच्या तुमच्यासारख्या एखाद्याला तरी वाटेल की इथं काय चाललंय, व इथे हे लोक जमून काय करतायत, आणि म्हणून म्हणाले कुतूहलाने तरी एखादा आत यायला लागेल.
म्हणून म्हणाले मी जोरात पुराण सांगतो, पण नंतर परिस्थिती अशी झाली की त्या मोदी गणपतीच्या मंडळा म्हणजे मंदिरामध्ये बरीच मंडळी पुराण ऐकायला येऊ लागली आणि त्यांनी जवळजवळ 50-60 वर्ष ती परंपरा टिकवली. आता तिथेही ती परंपरा टिकवणं अवघड आहे आणि त्यामुळे हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण आजच्या कालानुरूप पुराणाला काही पूर्ण न्याय देतो असं नाही. या पुराणाचं सुद्धा तसंच आहे की सगळं एकदम फास्ट 5 दिवसामध्ये 13,000 श्लोकांचं पुराण आपलं सांगून झालं असं झालं पाहिजे, कारण नाही तर काय करणार, ते आम्ही तेवढंही ऐकू शकणार नाही. त्यामुळे आपण जसं म्हणतो ना की प्रत्येक दुकानात जाऊन खरेदी करणं काही शक्य नसतं, पण हल्ली त्यांनी सोय खूप चांगली केली आहे. दुकानांना सगळ्यांनी लावलेल्या ज्या सुंदर सुंदर शोकेसेस आहेत त्याच्यामधून जे विंडो शॉपिंग करायला मिळतं ते विंडो शॉपिंग पण आपल्याला आवडतं, तसं या पुराणांचं विंडो शॉपिंग आहे असं समजा. आपण पुराणांचं मर्म काही आपण जाणून घेऊ शकत नाही 5 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये, त्याच्यामधला विषय पुष्कळ चर्चा करण्यासारखा आहे. पण आपल्याकडच्या म्हणण्याप्रमाणे अकरणात मंद करणं श्रेय हा, ऐकायला न येण्यापेक्षा थोडं ऐकू येतं हेच पुष्कळ आहे. तसं अगदीच काही पुराणांची ओळख न होण्यापेक्षा थोडीफार ओळख होते काय वाईट आहे. असो, आता आपल्याला आपल्या मूळ ग्रंथाकडे वळायचं आहे. हे जे ब्रह्मपुराण आहे मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे अत्यंत भारदस्त आहे. नावातच ब्रह्म आहे, त्याच्याच विषयी आहे. ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे, श्रीकृष्णाच्या लीला वर्णन केलेले आहेत. ईश्वराला जाणून घेण्याकरता जे तत्वज्ञान मांडलं आहे त्या तत्वज्ञानाचा उहापोह केलेला आहे. अशा अनेक अंगांनी या पुराणामध्ये विषयांची चर्चा केली आहे. मी आपल्याला मगाशी म्हटलं तसं की आता इथे सुरुवात पुन्हा नैमिषारण्यच आहे. या नैमिषारण्यामध्ये काय घडलं, काय प्रसंग आहे, तिथूनच सुरुवात होते. म्हणाले फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, अत्यंत पवित्र पुण्यमय अशा नैमिषारण्यामध्ये फार सुंदर असं निसर्गाचं सौंदर्य बहरलेलं आहे आणि त्या ठिकाणी पुष्प फलं वातावरण निसर्ग म्हणाले सगळं मोठं प्रसन्न आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तिथे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे जमा झालेले आहेत, म्हणजे चारही वर्णाचे चारही आश्रमांचे लोक तिथे एकत्र आलेले आहेत. गायींचे कळपच्या कळप त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि अशा अरण्यामध्ये त्या नैमिषारण्यामध्ये मुनिजनांनी 12 वर्षांच्या चालू राहणारं असं जे यज्ञ सत्र आहे त्याला सत्र असं म्हणतात, की ते यज्ञाचं सत्र आहे. असं 1000 वर्ष चालू राहणारं यज्ञाचं सत्र असतं की एका ठिकाणी यज्ञाचं कंकण बांधलेला जो कोणी यजमान आहे तो यजमान काही 1000 वर्ष जगणार नसतो, पण तो यज्ञ कंकण बांधतो, यज्ञाला सुरुवात होते आणि पाठोपाठ पाठोपाठ त्याच्या वंशातले किंवा त्याच्यापासून जसं दुसऱ्याला ते यज्ञ कंकण द्यावं आणि त्यांनी तो यज्ञ पुरा करावा याकरता परंपरा चालू ठेवावी, तशी परंपरा 1000 वर्षांच्या यज्ञसत्रांची सुद्धा आहे. तसा इथे 12 वर्षांचा तो यज्ञसत्र किंवा तो यज्ञ त्यांनी संपन्न करायचं असं योजलेलं आहे तिथे. आणि म्हणाले त्या यज्ञमंडपामध्ये गहू हरभरे उडीद मूग असे सगळे मोठ्या राशी लागलेले आहेत. आणि म्हणाले होमकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला आहे, त्यामध्ये आहुत्या देणं सुरू आहे आणि अशा ह्या महायज्ञामध्ये सहभागी होण्याकरता खूप लोक आलेले आहेत. त्याच्यामध्ये मुनिजन आहेत, चिंतन करणारी मंडळी आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या अभ्यासामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार असलेली मंडळी आलेली आहेत. ती सगळी मोठ्या मोठ्या ऋत्विजांच्या सहित यज्ञातल्या ऋत्विजांच्या सहित बसलेली आहेत आणि तिथे अत्यंत बुद्धिमान असे क्षण नावाचे जे सूत आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्या मुनिजनांनी त्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना मोठं आश्चर्य वाटलं आणि मोठा आनंद झाला. त्यांनी त्या लोमहर्षणांचा सत्कार केला आणि त्या लोमहर्षणांनीही त्या सर्वांच्या विषयी आपल्या अंतःकरणातला आदरभाव प्रकट केलेला आहे. ते म्हणाले आणि त्या सर्व लोकांनी त्यांना सांगितलं की आपण एका श्रेष्ठ आसनावरती विराजमान व्हा, आपला अधिकार आहे आणि आम्ही ज्या सत्रामध्ये किंवा आम्ही ज्या भागामध्ये सामील झालेलो आहोत त्यातला आपला अधिकार निर्विवाद आहे. आणि म्हणून म्हणाले त्यावेळी त्या सूतजींनी त्या सर्व लोकांच्या बरोबर वार्तालाप सुरू केला. त्यामध्ये हे व्यासांचे शिष्य असलेले हे जे लोमहर्षण आहेत त्यांना अनेक मुनींनी विचारलं. ते म्हणाले की हे साधू शिरोमणी, आम्हाला तुम्ही एक गोष्ट सांगा की पुराण तंत्रज्ञान 6 शास्त्र
इतिहास देवतांच्या मागचा असणारा सूत्रबद्ध असा तात्विक विचार पुराण महाभारत ह्या सगळ्या अनेक मोक्षशास्त्र आदी अनेक शास्त्रांचा परामर्श आपण इतका उत्तम प्रकाराने घेतलेला आहे त्याचं अध्ययन इतक्या उत्तम प्रकाराने केलेलं आहे त्याचा समन्वय आपल्या ठिकाणी इतका उत्तम आहे की आपल्या इतका अधिकारी कोणी नाही तर त्याकरता आपण सर्वज्ञ आहात आपण आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्ती सुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रीराम। श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत। आज हा 11वा श्लोक आहे। जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे। मना त्वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले। यात समर्थ म्हणतायत, हे मना, तू शांतपणानं विचार करून पहा बरं। या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे? प्रत्यक्ष मनुष्य हा सुखासाठी धडपड करीत असतो। दुःख कोणालाच नको असतं। आपल्या मनासारखी गोष्ट घडली की सुख वाटतं, मनाविरुद्ध गोष्ट घडली की दुःख होतं। असं हे सुखाचं आणि दुःखाचं रहाटगाडगं व्यवहारात नेहमीच चालत आलेलं आहे। काहीच्या जीवनात सुखाचे प्रसंग जास्त येतात आणि दुःखाचे प्रसंग कमी असतात। तथापि सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढं असं म्हटलेलं आहे। पुष्कळ मंडळी ऐहिक सर्व सुविधा प्राप्त झाल्यामुळं वरवर सुखी आहेत असं इतरांना वाटतं, पण ते खरोखर सुखी असतीलच असं नाही। धनदौलत, सत्ता, मनाजोगं कुटुंब मिळालं की तो सुखी असा समज आहे। पण श्रीमंती भरपूर असली तरी शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्याला असेलच असं नाही। किंबहुना आवश्यकतेपेक्षा जास्त मिळालं तर त्यापासून भय, चिंता, व्यग्रता संभवते। एखादा उत्तम गाडीतून जात असला, त्याला राहायला बंगला आहे, उत्तम फर्निचर आहे, चार गाद्यांवर झोपलेला आहे, पण कसल्या तरी अनामिक भीतीनं तळमळतो आहे असं पाहायला सापडतं। एखाद्याला मूलच नाही म्हणून ते एखाद्याला जास्त मुलं आहेत पण त्यांना जेवायला घालायला पैसे नाहीत, किंवा मुलं व्यसनी गुन्हेगार प्रवृत्तीची निघाली म्हणून पुन्हा दुःख आहे। एखाद्याला सत्ता मिळाली तरी ती खुर्ची केव्हा जाईल याचा भरोसा नाही। एकूण काय, सुखाबरोबर सुखापेक्षा दुःख जास्त। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी या विषय सुखाला मर्यादा आहे आणि ते अशाश्वत आहे। आत्ता या क्षणाला मी सुखी आहे खरा, पण पुढच्या क्षणाला काय होतं कुणास ठाऊक। ही नश्वरतेची बोच सतत डाचत असते, म्हणूनच त्याला पूर्ण सुखी असं म्हणता येत नाही। अशाश्वतेचं विष त्या सुखात भिनलेलं असतं। शिवाय लौकिकदृष्ट्या सर्व सुखसमृद्धी मिळाली तरी देखील त्यात अपूर्णतेची जाणीव राहते। सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाम सुख। जीवाला आत्मरूप होण्याची खरी तळमळ आहे। त्याखेरीज अनेक विषयांची खेळणी त्याच्या पुढे टाकली तरी तो जीव त्यामुळे सुखी होत नाही। जसं लहान मुलापुढे अनेक आकर्षक खेळणी टाकली तरी त्याला आपली आईच हवी असते, म्हणून तो सर्व खेळणी भिरकावून देतो आणि आईच्या नावाने आकांत मानतो। तसं सर्व बाह्य विषयाचं सुख उपलब्ध झालं तरी जीव आत्म्याचा शोध घ्यायला लागतो। वस्तुतः सुखाचा झरा आपल्या आतच आहे, पण त्याची कल्पना नसल्यामुळे

मनुष्य बाहेर विषयामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध या पंच इंद्रियाने मिळणाऱ्या सुख त्याचा शोध घेत असतो, पण त्या सुखाला दुःखाचे झालर आहे. सुख तेथे दुःख, दुःख तेथे सुख असं म्हटलेलं आहे. सुख दुःख हे एकमेकांच्या सापेक्ष शब्द आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू, ज्या क्षणात सुख आहे त्या क्षणात दुःख नाही, पण पुढच्या कोणत्या क्षणी दुःख येईल ते सांगता येत नाही. बाह्य परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, त्याचबरोबर त्रिविध ताप आहेत, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. ह्याचा आघात केव्हा होईल सांगता येत नाही. देह आहे तोपर्यंत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम ही भीती आहे. कोणत्याही वयात देहाला व्याधी येऊ शकतो, मृत्यू येऊ शकतो. चोराचं भय आहे, श्वापदाचं भय आहे, राजभय आहे. सर्वाची टांगती तलवार त्याच्या मस्तकावर आहे. थोडक्यात, विषयभोगापासून सुख मिळतं असं वाटत असलं तरी ते खरं नाही, कारण आतलं सुख आपण विषयाच्या अंगाने बाहेर भोगत असतो. खरा सुखाचा झरा आपल्या आत आहे. आत्मा सुखरूप आणि आनंदरूप आहे. त्या सुखाची जाणीव संत सद्गुरू सत्पुरुष करून देतात. ते मनुष्याला झुनुष्याला झोपेतून जागृती आणतात. तू खऱ्या शाश्वत सुखाचा शोध घे. तू तुझ्याजवळ, ते सुद्धा सगळं तुझ्याजवळच आहे, तुझ्या आतच आहे. तुला सुख कशापासून मिळवायचं नसून तू स्वयं सुखरूप आहेस. तूच दुसऱ्याला खऱ्या सुखाची ओळख करून देऊ शकशील. खरं तर सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. काही मंडळी जे आपल्याजवळ आहे त्यातच समाधानाने सुखाने राहतात. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जे मिळेल त्यात समाधान. त्या उलट काही असंतोषी मंडळी कितीही जवळ असलं तरी जे काही नाही त्याबद्दलच निष्कारण दुःख करत राहतात. दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना खऱ्या शाश्वत सुखाचा झरा, सुखाचं मूळ ठिकाण हे माहितीच नसतं. जेव्हा संतांकडून त्यांना खऱ्या सुखाबद्दल कळतं तेव्हा काही मंडळी मात्र नाशवंत सुखाकडे पाठ फिरवून शाश्वत सुखाचा शोध घ्यायला लागतात. सद्गुरू कृपा संपादन करून घेतात, साधना करतात आणि खरोखरच सुखरूप होतात. आता ह्याच्यातला तिसरा चौथा चरण आहे, मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारिके भोगणे प्राप्त झाले. जीवनात जी सुखदुःख मनुष्य भोगत असतो ती त्याला त्याच्या पूर्वजन्मींच्या आणि या जन्मीच्या कर्माची फळं असतात. कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे प्रत्येकाला आपल्या हातून घडलेल्या चांगल्या वाईट कर्माची फळं भोगावीच लागतात. कोणीही त्यातून सुटत नाही. चांगल्या कर्माचं फळ चांगलं, वाईट कर्माचं दुष्कर्माचं वाईट फळ, यात चांगल्या वाईट कर्माची बेडीज वजाबाकी करता येत नाही. या कर्मांपासून प्रारब्ध, क्रियमान आणि संचित असे भाग पडतात. प्रारब्ध म्हणजे सोडलेला बाण, क्रियमान म्हणजे धनुष्याला बाण लावला आहे पण अजून सोडलेला नाही, आणि संचित म्हणजे भात्यातील बाण. यापैकी प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात, कोणीही त्यातून सुटत नाही. क्रियमान आणि संचित हे कदाचित हरिकृपे त्याचा नाश आहे असं म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या भक्तीनं काही भोग कमी होऊ शकतात, आणि जे भोगणे प्राप्त असतं त्याला आवश्यक ते धैर्य सहनशीलता परमेश्वराच्या कृपेनं मिळू शकते. ही कर्म फक्त याच जन्मापुरती मर्यादित नाहीत. पूर्वीच्या अनेक जन्मात जी कर्म कळत न कळत हातून घडली ती देखील फलोन्मुख होतात. पेरिले ते उगवते, ज्याचं बी पेरावं त्याचं पीक येतं. तसंच इथं आहे, काही कर्माची फळं लवकर भोगावी लागतात तर काहींची दीर्घकालानं.
याबाबतीत भीष्माचार्यांचं उदाहरण आपल्याला देता येईल. अनेक जन्मानंतर शेवटी त्यांना बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. थोर संतांना देखील शारीरिक मानसिक दुःख भोगावी लागतात. मानसिक दुःख म्हणजे अपमान, निंदा, तिरस्कृत वर्तन, मत्सर, द्वेष यांना तोंड द्यावं लागतं. ते शांतपणाने सहन करतात, पण शारीरिक व्याधींना देखील सामोरं जावं लागतं. संतांच्या बाबतीत दोन प्रमुख कारणं दिसतात. लोकांच्या कळवळ्यापोटी ते आपला देह पोतेऱ्यासारखा झिजवतात. त्या अपार शारीरिक कष्टामुळे त्यांना व्याधी संभवतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे येणाऱ्या भक्तांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देताना काही वेळी संत भक्तांची दुखणी आपण स्वतः भोगतात आणि भक्तांची पीडा दूर करतात असे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. ते संतांचं प्रारब्ध नसलं तरी इतरांचे प्रारब्ध ते भोगत असतात. थोडक्यात, या ना त्या कारणाने या इहलोकात देहाची उपाधी आहे तोपर्यंत सर्वांनाच सुखदुःख भोगावं लागतं. जो जीव आत्मरूप झाला त्याला मात्र सर्व सुख प्राप्त होतं. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता

तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला, तो बद्रिकाश्रमास गेला. तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये.

सूर्याच्या द्वादश नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिरभूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे, शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतं नादविलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञैः सनिकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा धेयं सदा योगिभिः। नवनाथ स्मरण मंत्र। गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्याः चौरंगीरे वाणक बद्री संज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्यपाठात
शक्यतो खंड पडू देऊ नये. प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे. कवचपाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा. उपासनेला मंगळवारी, शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा. अनुष्ठानासंबंधी माहिती. अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस. महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी. शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी. अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे. सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे. तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे. त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये. ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम. मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम. अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम राम रेम रोम क्षाम क्षेम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः. आगच्छ आगच्छ बली सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा. ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुण किरण जालै रंजिता सावकाशा विद्रुत जपमाला विटिका पुस्तक हस्ता इतर करकराड्या फुल्लकालार हस्ता निवसतुरुधिबाला नित्य कल्याण शीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः, असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तांबणात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 24 जुलै. सद्गुरूला शरण जावं. प्रत्येकजण पोटाला खायला मिळावं म्हणून खटपट करत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतं का? नाही. म्हणून सांगायचं कारण असं की जर आपण विषयांकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावं. गुरु देहातच असावा हे मानणं चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागलं म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणं भाग पडतं. गुरु सांगेल तसं आपण नेहमी साधन करीत राहावं. तसं साधन करीत राहिलं म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरं काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावं. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधलं पाणी काढलं तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे संतांमधलं भगवंताचं प्रेम जर काढून टाकलं तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करत नसून संगत काम करत असते. संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असं ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेलं मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असं म्हणावं. संतांची प्रचिती पाहणं म्हणजे आपलं प्रपंचातलं काम मनासारखं होणं हे नव्हे. ज्या घटकेला आपलं चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असं समजावं. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

त्या विषयाचा पूर्ण आपल्याला आवाका येईल, त्याची व्याप्ती, त्याची खोली याची आपल्याला कल्पना येईल. ही जी सूत्र आहेत, ही सूत्र ज्यांनी सांगितलेली आहेत त्या नारद मुनींचा आपण थोडस आधी चिंतन करणार आहोत. आपल्या समोर जी नारदांची प्रतिमा आहे ती एक कळीचा नारद, भांडणं लावून देणारा एक विनोदी पात्र अशा प्रकारची आहे. खरंच नारद तसे आहेत का त्यांची इमेज तशी तयार केली गेलेली आहे? जसं रामायणामध्ये हनुमान हे पात्र विद्यार्थ्यांना आवडत आहे, कारण हनुमंतांच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कृती या मुलांना अतिशय जवळच्या वाटतात आणि त्यामुळे हनुमंत एक विनोदी पात्र तयार होऊन जात. तसंच नारद हे विनोदी पात्र आपण तयार केलंय का? राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र या सगळ्यामध्ये नारद प्रवीण आहेत. सगळीकडे त्यांचा मुक्त संचार आहे. ते स्वर्गलोकात जातात, मृत्यूलोकात जातात, पाताळ लोकात जातात, वैकुंठवासात आहेत, पृथ्वीवरती आहेत. रामायण काळात नारदांच्या काही कथा सापडतात, महाभारत काळात नारदांच्या काही कथा सापडतात. असं हे नारद व्यक्तिमत्व जे आहे ते मोठे विलक्षण आहे. बृहन्नारदीय या नावाचा नारदांचा ग्रंथ 25,000 संस्कृत श्लोकांचा आहे. भक्तिसूत्र त्यांची आहेतच. कीर्तनाची गादी म्हणून आपण नारदीय गादी किंवा नारदीय कीर्तन परंपरा म्हणून ओळखतो. म्हणजे नारद हे सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात जे आपल्या विभूती सांगितलेले आहेत त्यात देवर्षी नामचे नारद, वेगवेगळ्या देवर्षींमध्ये मी नारद आहे अशी भगवंत आपली स्वतःची विभूती सांगितलेली आहे. कुठल्याही माणसाचं मोठेपण जर मापायचं असेल, त्याचं मूल्यमापन करायचं असेल, तर शिष्यांवरनं गुरुजी कल्पना करतायत. नारदांचे एक एक शिष्य जर आपण पाहिले तर त्यावरनं नारदांच्या उंचीची आपल्याला कल्पना येते. सद्गुरु हा सचिष्याने लावलेला शोध आहे. रामकृष्ण परमहंस हा विवेकानंदाने लावलेला शोध आहे. विवेकानंद झाले नसते तर लोकांना रामकृष्ण कळलेच नसते. विवेकानंदांच्यामुळे रामकृष्ण परमहंस एवढे मोठे होते हे लोकांच्या ध्यानात आलं. तसं नारदांचे शिष्य कोण आहे? भगवान शुकदेव हे नारदांचे शिष्य आहेत. भक्त प्रल्हाद हा नारदांचा शिष्य आहे. व्यास हे नारदांचा शिष्य आहे. ध्रुव नारदांचा शिष्य आहे आणि त्याहीपेक्षा वाल्मिकी सुद्धा नारदांचे शिष्य आहे. ज्यांनी पहिला रामचरित्रावरला ग्रंथ आणि पहिलं बृहत काव्य दिलं ते वाल्मिकी सुद्धा नारदांचे शिष्य आहेत. एकावर एक थोर शिष्य नारदांना प्राप्त झालेले आहेत. या शिष्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायांचा जर विचार केला तर ध्रुव अगदी लहान आहे, अज्ञानी बालक आहे. व्यास एकदम ज्ञानी आहे. प्रल्हाद हा राक्षसाचा मुलगा आहे आणि वाल्मिकी हा दरोडेखोर आहे. सगळ्या कॅटेगरीतले शिष्य आहेत नारदांचे. आणि त्या सगळ्या लोकांना नारदांनी एका विशिष्ट उंचीवरती नेऊन सोडलेल्या आहे. पण नारदांची विलक्षण बुद्धिमत्ता लक्षात घेण्यासारखी आहे की वाल्या कोळीला जेव्हा त्याने प्रश्न विचारला की अरे तू हे सगळं काम करतो या सगळ्यामुळे तुला पाप लागणार आहे, या पापाचं जे फळ भोगावं लागेल त्या तुझी पत्नी मुलं सहभागी आहेत की नाही? आता हा प्रश्न किती मूलभूत आहे, हे चिंतनच किती मूलभूत आहे. म्हणजे नारदांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा एक मोठा पुरावा म्हणावा लागेल. अर्थात अशा थोर पुरुषांच्या याचे पुरावे गोळा करायचे नसतात, पण एक घटना अशी बोलकी आहे की तो एकदम आश्चर्यचकित झाला. म्हटलं नाही नक्की ते त्यामध्ये सहभागी होतील. म्हणजे ज्यांना आपण आपलं समजत असतो ते खरंच किती आपले असतात याची बरोबर वाल्याकुळीची त्यावेळेस कसोटी राहते. आधी त्याला वाटलं की नारदांना पळून जायचंय म्हणून हे युक्ती सांग

0: आहे आणि आपण घरी गेलो की हा मनुष्य पळून जाईल. नारद म्हणल्यावर तुम्हाला बांधून ठेव, त्याने झाडाला नारदाला बांधून ठेवलं. पण धरणं परत आलेला वाऱ्याकुळे अपूर्ण बदललेला होता. हा जो ट्रान्सफर सीन आहे हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत नारद मुनी 5 मिनिटात घडवून आणतात, एका मूलभूत चिंतनाने घडवून आणतात. यात नारदांचं नुसतं बोलणं महत्वाचं नाहीये, तर ते ज्या पद्धतीचं जीवन जगत आहे त्या जीवन जगण्याच्या शैलीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो विलक्षण प्रभाव वाल्यापुळीवरती पडलेला. आणि किती ट्रान्सफर सीन व्हावा, एका क्षणात त्यांनी परिवाराचा त्याग केलेला आहे. आणि जी अशी टोकाची माणसं असतात ती जेव्हा अध्यात्मात पडतात तर तिथे ते टोकाचं वागतात. जो एकदा मांडी ठोकून बसला तो भोवताली मुंग्यांचं वारूळ तयार झालं तर तो हल्ला नाही, सतत रामनामाच्या चिंतनात राहिला. आपल्याला या कथा थोड्याशा फार पौराणिक अशक्यप्राय अशा सुद्धा वाटू शकतात, पण अगदी अलीकडच्या काळात अशी एक घटना घडलेली आहे. रमण महर्षी मागच्या शतकातले, अरुणाचलमला एका गुहेमध्ये रमण महर्षी ध्यानात बसलेले होते, त्यांच्या अंगावरती साप खेळत होते, विंचू अवती भोवती फिरत होते, त्यांच्या अंगावरती खूप माती साठलेली होती. एका अरुणाचलम मधल्या साधकाला स्वप्नात दृष्टांत झाला की अमुक ठिकाणी असा योगी ध्यानाला बसलेला आहे, त्याला तू त्यातनं बाहेर काढ. आणि मग त्याने स्वप्नात जी जागा दिसली त्याचा बरोबर शोध घेतला, तिथं थोडस उत्खनन केलं आणि तिथं त्याला त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये रमण महर्षी ध्यानस्थ बसलेले दिसले. त्याने त्याला घरी नेलं, त्या अंगाला चिकटलेले साप ही सगळे काढून टाकले, त्यांना स्नान वगैरे घातलं, नंतर ते देवबोधावरती आले. पण आपण अशा अवस्थेत किती वर्ष बसलो होतो हे रमण महर्षी सांगू शकले नाही. हे अगदी अलीकडच्या काळातली घटना आहे. मग अशा पद्धतीनं वाल्यापुळीला ती अवस्था प्राप्त झालेली आहे. यामध्ये आपल्याला नारदांचं वैशिष्ट्य दिसून येतं. कीर्तनकारांनी नारदाला फार चीप करून टाकलेलं आहे. कुठे हे काही विनोद निर्माण करायचा झाला की नारद मुनींचं आगमन असत. कोणाची फजिती करायची असेल, कोणाचं गर्भहरण करायचं असेल, तर नारद मुनींचा वापर केला जातो. मग ती कथा सांगितली जाते की गणपतीला एकदा अभिमान निर्माण झाला. भगवान शंकरांना कुठेतरी मुख्य काम करायचं होतं, त्या कार्यासाठी त्यांनी आरंभी गणेश पूजन करावं, गणेश वंदन करावं म्हणून गणपतीची पूजा केली. गणपतीला वाटलं की एवढे जगद्गुरु भगवान शंकर ते सुद्धा माझी पूजा करतात, यावर मी किती थोर आहे. लगेच नारद मुनींची एंट्री. एंट्री शिकायची असेल ना नारद मुनींकडनं शिकली पाहिजे. लगेच नारद मुनी आलं, त्याने गणपतीला विचारलं आज तुमचा चेहरा फार प्रसन्न दिसतोय, तशी तुम्ही नेहमीच प्रसन्न असता पण आजची तुमची प्रसन्नता काही वेगळीच आहे. आणि मग त्याने सांगितलं प्रत्यक्ष भगवान शंकराने माझी पूजा केली आणि त्यावेळी मला खूप समाधान वाटलं. नारद म्हटलं हे तर काहीच नाही, तुम्ही पृथ्वीवर जा, सध्या गणेश जयंतीचा उत्सव सुरू आहे, केवढं तुमचा मेहमान आहे, केवढं तुमचं वैभव आहे, एकदा जाऊन बघा. त्यानुसार गणपती बल्लाळेश्वरला आले. अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वरचा गणपती आहे, तिथं ते आले. केवढी मोठी जत्रा भरली होती, जागोजागी दुकानं, मेळे, खाऊचं सामान, खाण्याचे पदार्थ, खेळाचं सामान, जत्राच भरली असल्यामुळे वेगवेगळे फिरती चक्र, मुलांचे खेळ आणि प्रचंड गर्दी. आपलं हे वैभव पाहून, आपली प्रचंड लोकप्रियता पाहून गणपतीला फार बरं वाटलं. आता नारद मुनीच त्यांना गणपतीला त्यांची जागा दाखवायचे, अभिमान दूर करायचा. बरोबर एका दुकानापाशी ते गेले आणि त्याने गणपतीची मूर्ती पाहिली. प्लास्टिकचा गणपती होता. त्यांच्या दुकानदाराने विचारलं कवा गणपती केवढा आला, 1 रुपया लागला. गणपतीचा चेहरा एकदम हिरमुसला झाला की एवढी आपली कमी किंमत. शेजारी उंट होता, आता उंट जरा मोठा होता गणपतीपेक्षा, गणपती लहान होता. त्याने जरा तो उंट केवढा आला, 5 रुपया लागला. गणपती एकदम डिस्टर्ब झाला की आपली किंमत 1 रुपया आणि उंटाची किंमत 5 रुपये, आपण कशाला शहाणे आहोत याचा तो विचार करायला लागला. पलीकडे हत्ती होता, त्याने विचारला आणि तो हत्ती हत्ती 10 रुपयाला मिळतो. गणेश जयंतीचा उत्सव चाललेला आहे, गणपतीचं स्थान आहे, त्याने रागाने विचारलं हत्ती 10 रुपयाला, उंट 5 रुपयाला आणि गणपती 1 रुपयाला. तर दुकानदार म्हटला तुम्ही जर हत्ती आणि उंट घेतला तर गणपती फुकट देईल म्हटलं. आणि मग एकदम गणपती उद्विग्न होतो. पण अशा ज्या कथा आहेत त्यात नारद मुनी भोले राहतात. अनेकदा शंका येते की खरंच नारद मुनीच्या कथा खऱ्या आहेत का, का जसं मुल्ला नसरुद्दीन, तेनालीराम, बिरबल यांना उभं केलं जातं, राबवलं जातं आणि त्यांच्या थ्रू कथा तयार करून एक कुठला तरी संदेश दिला जातो, त्या संदेशासाठी त्यांचा वापर केला जातो. बरं, ती पात्र अशी लोकप्रिय झालेली आहे की त्यांचा कुठे कसाही वापर केला तरी ते योग्यच ठरतात. तसं नारदांच्या बाबतीत काही झालंय का? नारदांची फजिती झाली काही कथा आहेत, खरंच त्या सगळ्या कथा खऱ्या आहेत का? नारदांना विवाह करण्याचा मोह झाला, त्या विश्व मोहिनीशी लग्न करायचं ठरलं, हे सगळं जे आहे खरं आहे का? या सगळ्या काल्पनिक कथा नारदांच्या नावाने घुसडल्या गेलेल्या आहेत. म्हणून आपण या सगळ्यापेक्षा नारदांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सूत्रात मधलं जे आध्यात्मिक रहस्य आहे ते जास्त समजून घेणार आहोत. माऊलीने म्हटलंय मनसुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांड मार्गी. या ज्या काल्पनिक कथा आहेत त्या आपण थोड्याशा बाजूला ठेवूयात आणि एवढं लक्षात घेऊ की नारद हे अशा प्रकारचं असामान्य व्यक्तिमत्व आहे, विलक्षण बुद्धिमान आहे. नारदांचं वैशिष्ट्य असं की नारदांना सगळीकडे सन्मान आहे, ते राक्षसांमध्ये मिसळू शकतात, देवांमध्ये मिसळू शकतात. हिरण्यकश्यपूला देवासूर संग्रामाचं जे नेतृत्व करायचं होतं आणि त्याचवेळी त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती होती तर तिला सुरक्षित कुठे ठेवावं, तिला दिवस गेलेले आहेत, अशा अवस्थेत तिला जर काही शस्त्रांचा आघात झाला तर, तिचे जर प्राण गेले तर कुठे तिला सुरक्षित ठेवावं. तेवढ्यात नारद मुनी येतात, त्यांच्यात माझ्या आश्रमात तिला राहू द्या. आणि हिरण्यकश्यपू आनंदाने नारदाच्या आश्रमात आपल्या पत्नीला पाठवतो. म्हणजे नारदांची विश्वासार्हता लक्षात घ्या, सगळ्यांना नारद मुनी हे विश्वासाचे वाटतात, आपले वाटतात. मग कधी कधी ते दैत्यांना बुद्धिभेद करण्यासाठी विपरीत सल्ला देतात आणि त्यांचा बुद्धिभेद करतात आणि त्यांचा विनाश घडवून आणतात. नारदांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, नारद हे भगवान श्रीकृष्णांना समकालीन आहेत. श्रीकृष्णाच्या नारदांच्या अनेक भेटीच्या कथा उपलब्ध आहेत. आता आपण पाहणार अनेक सूत्रांवरती भगवद्गीतेतल्या श्लोकांची विलक्षण छाप आहे. ते सूत्र वाचत असताना एकदम भगवद्गीतेतल्या श्लोकाची आठवण होते. नारद आणि श्रीकृष्ण या दोन्ही व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं की ते दोघे गंभीर नाही आहेत, दोघे मिस्किल आहेत. नाही तर परमार्थामध्ये माणसं फार गंभीर होतात, ओव्हर सिरियस नाहीत. हा एक परमार्थातला आधार आहे, ते एक प्रकारची मनोरुग्णता आहे. अरविंद भाषणात विनोद खूप करायचे, एखाद्यानं हटकलं मग तुम्ही परमार्थिक आहात एवढी विनोद का करता? अरविंद म्हटले ज्याला हसता येत नाही त्याला परब्रह्म काय करणार आहे? परब्रह्म जर आनंद स्वरूप आहे, भगवंत जर आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, वाय सो सिरियस? जो नामामध्ये आहे, जो भक्तीमध्ये आहे, त्याने कसं आनंदामध्ये असलं पाहिजे? नाही तो रोते के होणे सुरती व्हायची आहे गंभीर. नारद मिस्किल आहेत, भगवान कृष्ण मिस्किल आहेत, विनोदी आहेत. नारदांचं कृष्णाचं वैशिष्ट्य असं दोघे बिंदास खोटं बोलू शकतात. नवीन वर्षाचा हा संदेश नव्हे, पण नारदाला आणि कृष्णाला खोटं बोलायला काय वाटत नाही. जीवन जर अशा प्रकारचं आहे, मिथ्या आहे, भास आहे, कल्पना आहे, काय एवढं गंभीर व्हायचं? का प्रत्येक गोष्ट एवढ्या सिरियसली घ्यायची? म्हणून दोघे अनेक गोष्टी लाईटली घेतात, दोघे अनप्रेडिक्टेबल आहेत, केव्हा काय करतील काही सांगता येत नाही. किशोरजी व्यासाने एका प्रवचनात सांगितलं लाईफ इज ए फ्लो एन्जॉय इट. जीवन हा आनंद आहे, आनंदाचा प्रवाह आहे, त्या सभेला साध्या साध्या गोष्टींनी एवढं सिरियस झालं कारण काय म्हणून नारदांकडे श्रीकृष्णाकडे अजिबात गांभीर्य नाही ते गंभीर आहे खोल ज्ञान त्यांच्याकडे आहे भगवद्गीता वाचली म्हणजे कृष्णाच्या गहन चिंतनाची कल्पना येते आणि भक्तीसूत्र वाचली म्हणजे नारदांच्या गहनतेची सीमा लक्षात येते पण एवढं असून सुद्धा ते दोघेही अगदी मिसकेल आहेत हसतमुख आहेत प्रसन्न आहेत आनंदी आहेत नारद या शब्दाची व्याख्या करताना एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे ददाति नारम ज्ञानम च बालकेभ्यश्च बालकः ख्यातिस्मरो महाज्ञानी तेनायम नारद बीजः नारद जे आहेत ते ज्ञान देणारे आहेत नार याचा अर्थ ज्ञान आणि द म्हणजे देणार नारद जे सतत संचार करता आहेत ते भगवंताच्या भक्तीचं ज्ञान भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान भगवंताच्या प्रेमाचं ज्ञान मुक्त कंठाने सगळीकडे वाटत आहे म्हणून नारदांचं वर्णन करताना नाथांनी भागवतामध्ये धन्य धन्य तो नारदू यासी सर्व सर्वत्र गोविंदू सर्वता हरिनामाचा छंदू तेणे परमानंदू सदोदित जो श्रीकृष्णाचा आवडता यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा जयाचेनी संगे तत्वता नित्य मुक्तता जड जीवा नारद हे जीवांना नित्य मुक्त करणारे आचार्य आणि महत्वाचं नाथाने सांगितलंय नारदांना फक्त कृष्ण प्रिय आहेत असं नाहीये कृष्णाला सुद्धा नारद प्रिय आहेत आपल्याला भगवंत प्रिय आहे हा भक्तीचा एक प्रवास झाला पण भगवंताला आपण प्रिय असणं हे भक्तीचं एवढे शिखर झालं तसं नारद हे कृष्णाला देखील अत्यंत प्रिय आहेत अशा पद्धतीने नारदांनी आपलं संबंध जीवन अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये व्यतीत केलेला आहे म्हणून भगवंताने वेगवेगळ्या देवर्षींमध्ये मी नारद आहे अशी आपली स्वतःची विभूती सांगितलेली आहे ते नारद हे ब्रह्मदेवांचे पुत्र असल्यामुळे काही ठिकाणी ते स्वतःचा उल्लेख ब्रह्मकुमार असा सुद्धा करतात ब्रह्मदेवांचा पुत्र म्हणजे ब्रह्मकुमार ही जी भक्तीसूत्र आहेत ती 84 आहेत त्याला सूत्र असं म्हटलेलं आहे सूत्र याचा अर्थ धागा किंवा दोरा सूत्र आहे मणिगणाऐव असं भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे वेगवेगळे मोती किंवा मणी एका सूत्रामध्ये बांधावे त्याप्रमाणे नारदांची सूत्र आहेत सूत्राचं वैशिष्ट्य असं किमान शब्दांमध्ये कमाल आशय कमीत कमी शब्द वापरायचे आणि त्यातनं जास्तीत जास्त मोठा संदेश द्यायचा म्हणून पूर्वी काव्यात्मक भाषेचा जो वापर केला त्याचा हेतू हाच होता एखादं छोटस 3-4 शब्दांचं वाक्य असत आणि ते वाक्य आपल्यावरती फार खोलवर ठसून जात सत्यमेव जयते नुसतं सत्यमेव जयते या दोन शब्दामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचं फार मोठं रहस्य समजून जात किंवा अहिंसा परमो धर्म किंवा पाप आणि पुण्याची व्याख्या तुकाराम महाराजांनी केलेली आहे पुण्य पर उपकार पाप ते परपीडा फार त्यात काव्य अशातला भाग नाही आहे पण छोटस सूत्र आहे सूत्राची व्याख्या करताना म्हटलेलं आहे अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम सूत्रम सूत्रविदो विदुः ज्ञानी लोक त्याला सूत्र म्हणतात अल्पाक्षरम अगदी थोडा अक्षर असत छोट असत फार मोठ असत नाही गोळवलकर गुरुजींना एका संपादकाने प्रश्न विचारला की तुमच्या जीवनाचं सूत्र काय ते सांगा गोळवलकर गुरुजींनी 3 शब्दात सांगितलं त्या 2 शब्द एकाक्षरी आहेत आणि 1 शब्द 2 अक्षरी आहे म्हणजे चार अक्षरामध्ये आणि तीन सूत्रांमध्ये तीन शब्दांमध्ये तिने आपल्या जीवनाचं सूत्र सांगितलं, मैं नहीं तू सब, ते म्हणले माझ्या जीवनाचं सूत्र आहे. स्वतःचा विचारच नाही, सतत दुसऱ्याचा विचार, समाजाचा विचार, राष्ट्राचा विचार, पण मै नाही तू हे तीन शब्द किती गहन आहेत. अल्पाक्षरम असंदिग्धम, त्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाही, सुस्पष्ट आहे. अनेकदा काय होतं, कमी बोलण्यामध्ये आपल्याला काय नेमकं म्हणायचं आहे त्याचं आकलन होत नाही. एखाद्यास मी एखादी गोष्ट पाहिल्यानंतर हा माहितीये, आता हो माहिती आहे मी कुत्सितपणे म्हटलंय का, आवडलं म्हणून म्हटलंय का, मला माहिती असं मला सांगायचं आहे, तर ते संदिग्ध राहत. मग ते खूप विद्वान आहेत, आता ते खूप विद्वान आहेत असं जे मी म्हणतो आहे ते सरळपणे म्हणतो आहे का पुणेरी पद्धतीने म्हणतो आहे, झटकन लक्षात येत नाही. इथं अल्प शब्द आहे पण तो कसा आहे, असंदिग्धम, सुस्पष्ट आहे, सारवत, अत्यंत सारभूत आहे. लोण्यासारखा नवनीतीचा गोळा काढून द्यावा असं ते रस्ते आहे. विश्वतोमुखम, सगळ्या लोकांच्या मुखामध्ये ते वाक्य जाऊन बसत, जसं आता सांगितलं सत्यमेव जयते, अहिंसा परमो धर्म, हे शब्द सगळ्यांच्या मुखामध्ये झालेले आहेत, जगात सगळ्यांच्या तोंडी ही वचनं गेलेली आहेत. अस्तो भम, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. म्हणजे ते सूत्र स्वयंप्रज्ञ आहे, परिपूर्ण आहे, कुठलीही न्यूनता त्याच्यामध्ये नाहीये. अनवद्यम, त्यामध्ये कुठलाही दोष नाहीये, निर्दोष अशा प्रकारचं ते प्रतिपादन आहे. याला सूत्रम सूत्रविदो विदुः, ज्ञानी माणसं याला सूत्र असं म्हणतात. मग अशा प्रकारची ही सगळी सूत्र जी आहेत ती नारदांनी आपल्या समोर ठेवलेली आहेत. त्यातलं पहिलं सूत्र जे आहे, अथातो भक्तिम व्याख्यास्यामः, आता आपण भक्तीची व्याख्या करूया. सुरुवातच अथनी आहे, अथ म्हणजे आता. आता अथ हा शब्द जो आहे तो मंगलवाचक आहे. आपल्याकडे कुठल्याही धार्मिक ग्रंथाची सुरुवात ही मंगलाचरणाने होते. आता हा शब्द मंगलाचरणाचा आहे. एक श्लोक आहे वेदामध्ये, ओंकारस्य अथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विंजळियातो तेन मांगलिका उभौ. अथ आणि ओंकार हे दोन शब्द मंगलाचरणाचे शब्द आहेत. ब्रह्मदेवाने जेव्हा या सगळ्या विश्वाची निर्मिती केली तेव्हा त्याच्या मुखातनं अथ आणि ओंकार हे दोन शब्द सर्वात पहिल्यांदा बाहेर पडलेले आहेत. म्हणून मंगलाचरणासाठी या शब्दांचा वापर केला जातो. ब्रह्मसूत्राचा विचार जर आपण केला तर जी सुरुवात येते अथातो ब्रह्मजिज्ञासा, आता आपण ब्रह्मजिज्ञासा करूया. किंवा योगसूत्रामध्ये अथ योगानुशासनम, अथ सुरुवात आहे. किंवा जेमिनी सूत्रामध्ये अथातो कर्मजिज्ञासा, किंवा धर्मसिंधू मध्ये अथातो धर्मजिज्ञासा, किंवा अथातो धर्म व्याख्यास्यामः, सगळीकडे अथ असं म्हटलेलं आहे. अथ हा शब्द मंगलाचरणाचा द्योतक आहे. कुठल्या तरी पवित्र शब्दाने ग्रंथाची सुरुवात करायची म्हणून ती सुरुवात अथने केलेली आहे. प्रत्येक मनुष्य हा भक्तीचा अधिकारी आहे, म्हणून आता आपण भक्तीची व्याख्या करूया. मौलीने म्हटलेलं आहे, देखपा लोक सकळ स्वभावत भजनशील. इथं भक्ती भजन हा शब्द प्रेम या अर्थाने वापरला जातो. पुढे दुसऱ्या सूत्रात भक्तीची व्याख्या केली आहे, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. भक्तीला प्रेमच म्हटलेलं आहे. तेव्हा भाव भक्ती हे शब्द प्रेम या अर्थाने येतात. आणि प्रत्येक मनुष्य स्वभावत प्रेमस्वरूप आहे. गडबड काय असू शकते, प्रेमाचा विषय चुकलेला असू शकतो. कोणाला पैशाबद्दल प्रेम असेल, कोणाचं विकारावरती प्रेम असेल, एखाद्याचं दारूवरती प्रेम असेल, एखाद्याला घर जमीन जुमला यात प्रेम याच्यावरती प्रेम असेल, प्रेमाचा विषय तुटलेला असू शकेल, पण मनुष्यामध्ये प्रेम नाही असा मनुष्य सापडणार नाही. कशामध्ये तरी त्याला प्रेम असणार आहे, कुठेतरी त्याची आसक्ती असणार आहे. मग प्रेम योग्य ठिकाणी लागावं, त्याची दिशा निश्चित व्हावी म्हणून भक्ती सूत्र आहे. समाजात सुद्धा काय म्हटलंय, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. किंवा माऊलीने म्हटलेलं आहे, झड झडोनी वाहिला निघ ये भक्तीची वाटी लाग, तरी सुद्धा भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. वडावया सुख भक्ती भाव समर्थ असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा सगळ्या संतांनी या भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून नारद म्हणतात की आता आपण भक्तीची व्याख्या करूया. आता या शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत. नारद भक्ती सूत्रातले 7-8 पुस्तक मी वाचली वेगवेगळ्या लोकांची, त्यात अथ या शब्दाच फार वेगळ्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. अथ याचा अर्थ आता, आता म्हणजे पूर्वध्याय. खूप भौतिक जगत झालं, बाद झालं, आता भक्तीकडे वळूया. आता तरी इथं उवाळा. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे दोषावे. आता याचा अर्थ या 9000 वय झाल्या ज्ञानेश्वरीच्या सांगून आता शेवटचं मागणं मागतोय तेवढं मला तुम्ही द्या. म्हणजे आताला कशाची तरी पार्श्वभूमी आहे. एखाद्या ग्रंथाची सुरुवात आताने असू शकते का? आताचा अर्थ असा की आधी काहीतरी घडलेलं आहे. मग आधी जे घडलेलं आहे, भौतिक जीवन खूप जगला, आता तरी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम म्हण मते. आता हा शब्द भौतिक जगतातन विथड्रॉ होण्याचं लक्षण आहे की त्यातनं आता बाहेर पडूयात. पुष्कळ झालं, भौतिक जीवन खूप मिळालं, आता जरा अध्यात्माकडे वळूया. आपल्या इथं भौतिक समृद्धी पूर्ण आहे, तरी तुम्हाला काय इथे यावं वाटलं? का हा वर्ग घ्यावा असं वाटला? काय इतक्या वेळेला डॉक्टर काकांना आम्हाला आता बंधाताईंना आपण बोलवत आहात? का ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी साजरी केली? का दास तुम्ही इथं संपन्न करण्याचा विचार येतो आहे? याचा अर्थ असा की आपण भौतिक जीवनातलं एव्हरेस्ट शिखर गाठलेलं आहे, आणि ते शिखर गाठल्यानंतर जेव्हा त्याचं व्यर्थत्व लक्षात येतं तेव्हा ते आपोआप गळून पडतं आणि मन इकडं धावतं. की बात झालं, आता थोडं आध्यात्मिक चिंतन केलं पाहिजे, आता या मार्गाला लागलं पाहिजे. मग अशी डॉक्टर देवानी प्रस्तावाने सांगितलं की आमची गाडी हळूहळू चाललेली आहे. तसं सांगणं फार कठीण आहे. एक तर पहिली गोष्ट अशी, गमू पंत आनंद या राघवाचा. हा पंतच कसा आहे? अनंत आहे. आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसांचं सुद्धा जर तुम्ही जीवन पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तर तमाशा भाजण्या पाहायला मिळतात. सगळे थोर असतात. विवेकानंद थोर आहेत, रामकृष्ण परमहंसही थोर आहेत, पण रामकृष्ण आणि विवेकानंदांची तुलना केली तर विवेकानंद रामकृष्णांच्या जवळ कुठेच जात नाहीत. केवढे रामकृष्ण थोर आहेत, केवढी रामकृष्णांची उपासना आहे. स्वतः विवेकानंदाने काय विचारलं, तुम्ही रामकृष्णांचं चरित्र का लिहित नाही? त्या विवेकानंदाने म्हटलं, रामकृष्णांचं चरित्र लिहिण्याची माझी पात्रता नाही म्हणून मी ते लिहित नाही. इतरांनी लिहिलं, विवेकानंदांचे गुरुबंधूंनी चरित्र लिहिले, शारदानंद महाराजांनी लिहिलं, पण विवेकानंद त्या मानगडीत पडले नाहीत. म्हणजे स्वतः विवेकानंदांनाही जाणीव आहे की आध्यात्मिक अनुभूतीच्या दृष्टीनं रामकृष्ण कितीतरी थोर आहेत, पण विवेकानंद नसते तर रामकृष्ण कळले नसते. पण रामकृष्णाने ज्या वेगवेगळ्या साधना केल्या, मग इस्लाम धर्माचे असो, ख्रिश्चन धर्माचे असो, तंत्र मार्गाचे असो, मूर्तीपूजेचे असो, अद्वैत बोधाचे असो, वात्सल्य भावाचे असो, दास्य भावाचे असो, सख्य भावाचे असो, मुद्रा भावाचे असो, या सगळ्या प्रकारच्या साधना रामकृष्णाने केल्या, त्या विवेकानंदाने कुठे केल्या? हे कंपॅरिझन जर करायचं झालं तर तर पुन्हा असं म्हणाले की विवेकानंदांना रामकुंड व्हायला आणखी काही जन्म घ्यावे लागतील. तर पंथच अनंत आहे. तर कोण नेमका किती पुढे आहे आणि कोण मागे आहे ते सांगणं सुद्धा फार कठीण आहे. त्याच्याशी निश्चित इयत्ता नाही, त्याच्याशी निश्चित मापपट्टी नाही आहे, त्याचा असं निश्चित सर्टिफिकेट नाही आहे. एक गोष्ट नक्की की जे जे माणसं या मार्गाला लागलेले आहेत त्यांना मनाला एक शांती आहे, त्यांना मनाला एक समाधान आहे, त्यांना आत्मध्ये एक तृप्ती आहे. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा।

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. आज हा 11वा श्लोक आहे. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मनात्वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. यात समर्थ म्हणतायत, हे मना, तू शांतपणानं विचार करून पहा बरं. या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे? प्रत्यक्ष मनुष्य हा सुखासाठी धडपड करीत असतो. दुःख कोणालाच नको असतं. आपल्या मनासारखी गोष्ट घडली की सुख वाटतं, मनाविरुद्ध गोष्ट घडली की दुःख होतं. असं हे सुखाचं आणि दुःखाचं रहाटगाडगं व्यवहारात नेहमीच चालत आलेलं आहे. काहीच्या जीवनात सुखाचे प्रसंग जास्त येतात आणि दुःखाचे प्रसंग कमी असतात. तथापि सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढं असं म्हटलेलं आहे. पुष्कळ मंडळी ऐहिक सर्व सुविधा प्राप्त झाल्यामुळं वरवर सुखी आहेत असं इतरांना वाटतं, पण ते खरोखर सुखी असतीलच असं नाही. धनदौलत, सत्ता, मनाजोगं कुटुंब मिळालं की तो सुखी असा समज आहे. पण श्रीमंती भरपूर असली तरी शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्याला असेलच असं नाही. किंबहुना आवश्यकतेपेक्षा जास्त मिळालं तर त्यापासून भय, चिंता, व्यग्रता संभवते. एखादा उत्तम गाडीतून जात असला, त्याला राहायला बंगला आहे, उत्तम फर्निचर आहे, चार गाद्यांवर झोपलेला आहे, पण कसल्या तरी अनामिक भीतीनं तळमळतो आहे असं पाहायला सापडतं. एखाद्याला मूलच नाही म्हणून ते एखाद्याला जास्त मुलं आहेत पण त्यांना जेवायला घालायला पैसे नाहीत, किंवा मुलं व्यसनी गुन्हेगार प्रवृत्तीची निघाली म्हणून पुन्हा दुःख आहे. एखाद्याला सत्ता मिळाली तरी ती खुर्ची केव्हा जाईल याचा भरोसा नाही. एकूण काय, सुखाबरोबर सुखापेक्षा दुःख जास्त. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी या विषय सुखाला मर्यादा आहे आणि ते अशाश्वत आहे. आत्ता या क्षणाला मी सुखी आहे खरा, पण पुढच्या क्षणाला काय होतं कुणाशी ठाऊक. ही नश्वरतेची बोच सतत डाचत असते, म्हणूनच त्याला पूर्ण सुखी असं म्हणता येत नाही. अशाश्वतेचं विष त्या सुखात भिनलेलं असतं. शिवाय लौकिकदृष्ट्या सर्व सुखसमृद्धी मिळाली तरी देखील त्यात अपूर्णतेची जाणीव राहते. सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाम सुख. जीवाला आत्मरूप होण्याची खरी तळमळ आहे. त्याखेरीज अनेक विषयांची खेळणी त्याच्या पुढे टाकली तरी तो जीव त्यामुळे सुखी होत नाही. जसं लहान मुलापुढे अनेक आकर्षक खेळणी टाकली तरी त्याला आपली आईच हवी असते, म्हणून तो सर्व खेळणी भिरकावून देतो आणि आईच्या नावाने आकांत मानतो. तसं सर्व बाह्य विषयाचं सुख उपलब्ध झालं तरी जीव आत्म्याचा शोध घ्यायला लागतो. वस्तुतः सुखाचा झरा आपल्या आतच आहे, पण त्याची कल्पना नसल्यामुळे मनुष्य बाहेर विषयामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध या पंच इंद्रियाने मिळणाऱ्या सुख त्याचा शोध घेत असतो, पण त्या सुखाला दुःखाची झालर आहे. सुख तेथे दुःख, दुःख तेथे सुख असं म्हटलेलं आहे. सुख दुःख हे एकमेकांच्या सापेक्ष शब्द आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू, ज्या क्षणात सुख आहे त्या क्षणात दुःख नाही, पण पुढच्या कोणत्या क्षणी दुःख येईल ते सांगता येत नाही. बाह्य परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, त्याचबरोबर त्रिविध ताप आहेत, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. ह्याचा आघात केव्हा होईल सांगता येत नाही. देह आहे तोपर्यंत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम ही भीती आहे. कोणत्याही वयात देहाला व्याधी येऊ शकतो, मृत्यू येऊ शकतो. चोराचं भय आहे, श्वापदाचं भय आहे, राजभय आहे. सर्वाची टांगती तलवार त्याच्या मस्तकावर आहे. थोडक्यात, विषय भोगापासून सुख मिळतं असं वाटत असलं तरी ते खरं नाही, कारण आतलं सुख आपण विषयाच्या अंगाने बाहेर भोगत असतो. खरा सुखाचा झरा आपल्या आत आहे. आत्मा सुखरूप आणि आनंदरूप आहे. त्या सुखाची जाणीव संत सद्गुरू सत्पुरुष करून देतात. ते मनुष्याला झुनुष्याला झोपेतून जागृती आणतात. तू खऱ्या शाश्वत सुखाचा शोध घे. तू तुझ्याजवळ, ते सुद्धा सगळं तुझ्याजवळच आहे, तुझ्या आतच आहे. तुला सुख कशापासून मिळवायचं नसून तू स्वयं सुखरूप आहेस. तूच दुसऱ्याला खऱ्या सुखाची ओळख करून देऊ शकशील. खरं तर सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. काही मंडळी जे आपल्याजवळ आहे त्यातच समाधानाने सुखाने राहतात. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जे मिळेल त्यात समाधान. त्या उलट काही असंतोषी मंडळी कितीही जवळ असलं तरी जे काही नाही त्याबद्दलच निष्कारण दुःख करत राहतात. दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना खऱ्या शाश्वत सुखाचा झरा, सुखाचं मूळ ठिकाण हे माहितीच नसतं. जेव्हा संतांकडून त्यांना खऱ्या सुखाबद्दल कळतं तेव्हा काही मंडळी मात्र नाशवंत सुखाकडे पाठ फिरवून शाश्वत सुखाचा शोध घ्यायला लागतात. सद्गुरु कृपा संपादन करून घेतात, साधना करतात आणि खरोखरच सुखरूप होतात. आता ह्याच्यातलं तिसरा चौथा चरण आहे, मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारिके भोगणे प्राप्त झाले. जीवनात जी सुखदुःख मनुष्य भोगत असतो ती त्याला त्याच्या पूर्वजन्मींच्या आणि या जन्मीच्या कर्माची फळं असतात. कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे प्रत्येकाला आपल्या हातून घडलेल्या चांगल्या वाईट कर्माची फळं भोगावीच लागतात. कोणीही त्यातून सुटत नाही. चांगल्या कर्माचं फळ चांगलं, वाईट कर्माचं दुष्कर्माचं वाईट फळ, या चांगल्या वाईट कर्माची बेरीज वजाबाकी करता येत नाही. या कर्मांपासून प्रारब्ध, क्रियमान आणि संचित असे भाग पडतात. प्रारब्ध म्हणजे सोडलेला बाण, क्रियमान म्हणजे धनुष्याला बाण लावला आहे पण अजून सोडलेला नाही, आणि संचित म्हणजे भात्यातील बाण. यापैकी प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात, कोणीही त्यातून सुटत नाही. क्रियमान आणि संचित हे कदाचित हरिकृपे त्याचा नाश आहे असं म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या भक्तीनं काही भोग कमी होऊ शकतात, आणि जे भोगणे प्राप्त असतं त्याला आवश्यक ते धैर्य सहनशीलता परमेश्वराच्या कृपेनं मिळू शकते. ही कर्म फक्त याच जन्मापुरती मर्यादित नाहीत. पूर्वीच्या अनेक जन्मात जी कर्म कळत न कळत हातून घडली ती देखील फलोन्मुख होतात. पेरिले ते उगवते, ज्याचं बी पेरावं त्याचं पीक येतं. तसंच इथं आहे, काही कर्माची फळं लवकर भोगावी लागतात तर काहींची दीर्घकालानं. या बाबतीत भीष्माचार्यांचं उदाहरण

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क

0: शकती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

18 पुराणांमधलं नारद पुराणानी क्रमांकानी ज्या पुराणाला पहिलं म्हटलंय ते हे ब्रह्मपुराण आहे. या ब्रह्मपुराणाची जी मूळ प्रत किंवा मूळ ब्रह्मपुराण त्यामध्ये 13,000 श्लोक आहेत असा मत्स्यपुराणामध्ये उल्लेख आहे आणि त्यामुळे बृहत मोठं पुराण आहे. 13,000 श्लोकांचं पुराण आहे आणि या पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की पुराणामध्येही आणि अनेक ठिकाणीही या ब्रह्मपुराणाच्या बद्दल अत्यंत पवित्र, अत्यंत शुद्ध, अत्यंत मंगल असं वर्णन केलेलं आहे. या पुराणात आलेले विषय वैशिष्ट्याने काही वेगळे आहेत. या पुराणामध्ये सूर्य उपासना, सूर्यस्तोत्र, सूर्यस्तुती, सूर्यमहिमा हा एक विशेष भाग म्हणून वर्णन केला गेलेला आहे. पुराणांची उत्पत्ती सांगण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. भागवतामध्ये अशी उत्पत्ती सांगितली, नारद पुराणामध्ये तशी सांगितली, वराह पुराणामध्ये अशी सांगितली, मग ब्रह्मपुराणात अशी का सांगितली असं नाही. असं नाही हे म्हणण्याचं कारण असं की त्या त्या पुराणांमध्ये जगद उत्पत्तीची जी संगती लावलेली आहे ती संगती त्या पुराणामध्ये येते. ज्या पद्धतीने आता आमचे विज्ञानवादी लोक आहेत, हे जग कशापासून निर्माण झालं हे जेव्हा विज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्या त्या कालानुरूप ती ती ज्याला बैठक म्हणू तत्वज्ञानाची निर्माण झालेली आहे. सुरुवातीला आपोआपी एवढाच विचार विज्ञानाने मांडला म्हणजे बिग बँग आहे हा पुढे आला, पण पहिल्यांदा आपोआपी हा विचार आला. त्या आपोआपी विचारामध्ये त्यांनी काय मांडलं की पुष्कळ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आहेत किंवा पुष्कळ ॲटम्स आहेत किंवा त्यांचे काही पुंज आहेत आणि ते ॲट रॅन्डम कुठल्याही एका नियमाच्या शिवाय अगदी मुक्तपणाने विहार करत आहेत. आता त्याच्यामध्ये चान्स व्हेरिएट काय आहे बघा. त्याच्यामध्ये एक ॲटम किंवा एक कण किंवा एक अणू दुसऱ्या परमाणूशी किंवा अणूशी जोडला जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याकरता संधी किती माहीत नाही, कारण इन्फायनाईट आहे, अनंत आहे. कारण अमुक एक कण दुसऱ्या कणाशी जोडला जायला नियम कोणता लावणार आणि या सृष्टीमध्ये ते किती कण आहेत, त्यातला एक कण दुसऱ्या कणाच्या जवळ आला पाहिजे, तो त्याच्याशी जोडला गेला पाहिजे आणि मग ते पुंज तयार होत गेले, मग त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली, मग नंतर बिग बँग आलं की मोठा स्फोट झाला आणि मग त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. मग पुढे विचार आला की ही जी योगायोग, ही जी आपोआपी आहे ही ठरत नाही. ती का ठरत नाही? त्याचं कारण असं आहे की जेव्हा 12व्या शतकाच्या पुढे जेव्हा इलेक्ट्रिसिटी, विद्युत शक्तीचा शोध लागला तेव्हा शक्ती ही प्रवाहित होते आणि तो जो प्रवाह आहे तो धन आणि ऋण ह्या दोन ठिकाणी एकमेकांच्या मध्ये तो जो प्रवाह या एकमेकांपासून एकमेकांकडे जातो, तर ह्या धन आणि ऋण ह्या दोघांच्या मध्ये जो प्रवाह जोडला जात असेल तर तो का जोडला जातो, तो असाच का वाहतो, याचा अर्थ त्याला नियम आहे. नियम आहे म्हणजे आपोआपी नाही आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की नाही, हा योगायोग नाही आहे, याला निश्चित काहीतरी नियम आहेत. आणि मग विज्ञानाने अनेक थिअरीज, अनेक सिद्धांत पुढे आणले की जग कसं निर्माण झालं असेल. अजूनही विज्ञान त्याचा विचार करत आहे. तसंच पुराणांचं आहे. एका पुराणाने एक विचार मांडला म्हणजे दुसरं पुराण तोच विचार मांडणार आहे असं नाही आहे. एका पुराणाची भूमिका एक आहे म्हणजे दुसऱ्या पुराणाची भूमिका तीच आहे असं नाही आहे. ते प्रत्येकाचं स्वतंत्र चिंतन आहे आणि ते चिंतन आपल्या पुढे ठेवलेलं आहे. त्या चिंतनातला जो भाग आवडेल, रुचेल, तो आपण स्वीकारावा. दुसरा पुराणांचा जो भाग आहे तो वंश सांगितलेले आहेत की ह्या सृष्टीची उत्पत्ती होते ती कशी होते आणि तिचा विस्तार कसा होतो आणि जो विस्तार होतो त्याचं एक मोठं फार सुंदर स्वरूप आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की आपल्याकडे अगदी पहिल्यांदा मनू आणि शतरूपा यांच्यापासून जे आपल्याला ज्ञात असलेलं, पुराणांनी सांगितलेलं, या जगामध्ये या सृष्टीच्या निर्मितीच्या मागे असणारं हे भगवंतांनी आपल्याला स्वतःला स्त्री आणि पुरुष रूपामध्ये प्रकट करून घेतल्यानंतर जो वंशाचा विस्तार मांडलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही
ज्याला आपण असं म्हणू की तेव्हा आमच्याकडे विवाह संस्थाच अस्तित्वात नव्हती, तेव्हा अशीच प्रजा निर्माण होत होती, मुळीच नाही. कायम अगदी सुरुवातीपासून, अगदी पहिली व्यक्ती तिथपासून वंश आहे आणि परंपरा आहे. आणि वंश म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या फॅमिली ट्रीज, कुल, वृत्तांत हे सगळं जे आता करतो आहोत आणि आमचा थेट मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर इथे सुद्धा ते जे मूळ आहे ते मूळ मुळामध्येच सामाजिक बंधनांनी, नैतिकतेनी आणि एका विशिष्ट शिस्तीनीच बांधलेलं आहे. तिथे सिंगल पर्सन फॅमिली, तिथे मुक्त जीवन, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस हे कुठलंही प्रकरण नाही आहे. म्हणजे आमच्याकडे कृतयुगाच्या विषयी जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा सुद्धा असं म्हटलंय की तिथे न राजा नैव राज्यासी, न दंड्यो न च दांडिका, हा धर्मे नैव प्रजा सर्वा रक्षंती स्म परस्परम. ना राजा होता, ना अनुशासन करणारी वेगळी संस्था अस्तित्वात होती. म्हणाले न राजा नैव राज्य असित, न दंड्यो न च दांडिका, कुणी राजा आहे आणि कुणी प्रजा आहे असं सुद्धा नव्हतं. असं नव्हतं म्हणजे तो मुक्त समाज होता का? तो समाज कधीच मुक्त नव्हता. धर्मे नैव प्रजा सर्वा रक्षंती स्म परस्परम, ती सगळी जी समाज रचना होती ती अशी होती की धर्मानी एकमेकांचं रक्षण करत होते. धर्म म्हणजे काय? उभं का आडवं, का स्वस्तिक, का चांद, असलं काही नव्हतं. त्याच्यामध्ये धर्म याचा अर्थ धारणात धर्म मित्याहो, जो धारण करतो तो धर्म आहे. समाजाला धारण करणारा समाज धर्म आहे, व्यक्तीला धारण करणारा व्यक्ती धर्म आहे, कुटुंबाला धारण करणारा कुटुंब धर्म आहे, राज्याला धारण करणारा किंवा राजाला धारण करणारा राज्य धर्म आहे किंवा राजधर्म आहे. अशा प्रकारे हे जे धर्म आहेत हे धर्म त्या त्या व्यक्तीला तिच्या तिच्या जीवनात जे आवश्यक आहे त्या पद्धतीने त्या व्यक्ती त्यावेळी जगत होत्या, तरीसुद्धा कशाचं ना कशाचं तरी बंधन होतं. म्हणजे आज आमची जी स्वातंत्र्याची कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये मला कशाचं बंधन नाही, मी पूर्ण स्वतंत्र आहे. खरं म्हणजे मी पूर्ण स्वतंत्र आहे, मला कशाचं बंधन नाही, हेच एक आधी बंधन आहे. कारण कुठलं तरी बंधन स्वीकारलंच आहे की मी कशाचं बंधन मानत नाही हेच बंधन आहे ना. आणि त्यामुळे आपल्याकडे जे बंधन मानलं आहे किंवा जी शिस्त मानली आहे ती सेल्फ डिसिप्लिन आहे आणि ती स्वयंशिस्त आहे. आणि त्या शिस्तीमधून हा समाज त्या काळी चालत होता, याचा अर्थ असा नाही की त्या समाजाला कोणतं बंधन नव्हतं. आणि त्यामुळे ह्या पुराणांच्या मधल्या ह्या वंशावळीनी आम्हाला एक फार मोठं आश्वासन दिलेलं आहे. आणि ते आश्वासन असं आहे की आमचा समाज हा नेहमीच नैतिकतेच्या बाबतीमध्ये उच्चच होता, सुसंस्कृतच होता. आणि आमचं मानवी जीवन हे कधी, म्हणजे ह्युमन बीइंग इज अ सोशल ॲनिमल, त्याला ॲनिमल म्हणून त्याच्या पशुत्वाचं वर्णन जे अनेक संस्कृती करतात तसं ह्या संस्कृतीनी त्याचं पशुत्व कधीच गोंजारलेलं नाही आहे किंवा त्या पशुत्वाला कधीच मोठेपण दिलं नाही आहे किंवा त्याला कधीही फार मोठ्या तऱ्हेनी लोकांच्या पुढे गौरवून मांडलेलं नाही आहे. म्हणजे आम्ही चुका केल्या तर काय बिघडलं? माणूस आहे तो चुकतोच, हे इथपर्यंत विधान बरोबर आहे. मग तो चुकतोच म्हणून कायम चुकतो हे ह्या धर्मानी कधी स्वीकारलं नाही. त्यांनी असं म्हटलं तो पहिल्यांदा चुकला, ती चूक त्याला कळली, ती चूक पुन्हा होणार नाही याकरता त्यांनी आपल्या ठिकाणी स्वतः निश्चय केला. आणि मग त्याचा जो व्यवहार सुरू झाला तो जो व्यवहार आहे त्या व्यवहारात जर त्यांनी पुन्हा तीच चूक केली तर ती चूक ना क्षमेला ना प्रायश्चित्ताला त्या ठिकाणी ती म्हणजे अधिकारी ठरत नाही, म्हणजे तिला अधिकार राहत नाही. ती जी चूक आहे ती चूक शिक्षेलाच पात्र आहे, ती प्रायश्चित्तालाही पात्र नाही आणि ती कुठल्याही प्रकारे क्षमेलाही पात्र नाही. आणि त्यामुळे प्रत्येक पुराणांनी हा कर्मविपाकाचा सिद्धांत फार काटेकोरपणे मांडला आहे की प्रत्येक पुराणांनी मांडला. आपल्याला वाटतं हे पापा, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे पापपुण्याचे हिशोब काय म्हणून पुराणं मांडतात? पापपुण्याचे हिशोब नाही मांडत,
समाज जास्तीत जास्त निकोप कसा राहील याकरता संस्कार आहे. परवा मी असंच एका ठिकाणी होते, तिथे मी फार एक छान विचार मंथन चालू होतं, त्यांनी फार सुंदर विषय मांडला आणि आपल्यापुढे मला मांडायला ते आवडेल की काय आहे की स्मरण ठेवणं ही संस्कृती आहे. की स्मरण मंदिरामध्ये आलेलं आहे, अ माझ्या लक्षातच राहिलं नाही मी चपला घालून देवापर्यंत आले, होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? चपला काढायला विसरले हे विस्मरण, हे विस्मरण मान्य नाही आहे संस्कृतीला. संस्कार सांगतो देवाच्या पुढे जायचं आहे तर तिथे जो आदर द्यायचा आहे किंवा जो आदर प्रकट करायचा आहे त्याकरता चप्पल बाहेर काढलीच पाहिजे. आणि ती कसं झालं पाहिजे की स्मरणाने तो संस्कार झालेला आहे की तो

कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणलाय आणि पाप पुण्याची चर्चा केली आहे. पुराणांमधली पाप पुण्याची चर्चा कधी कधी कुणी असं म्हणतं की हे हास्यास्पद आहे की माणसाने चोरी केली की त्याला मोराचा जन्म येतो, त्यांनी कुणाला उलटून बोललं की त्याला कुत्र्याचा जन्म येतो, त्यांनी काही आणखीन वेगळा अपराध केला त्याला गाढवाचा जन्म. अहो कसली पुराणं, कसले विषय याच्यामध्ये मांडलेत, कसला गाढवाचा आणि कसला मोराचा आणि कसला कुत्र्याचा जन्म. प्रश्न कुत्र्याचा आहे का गाढवाचा आहे का मोराचा आहे हा नाहीच आहे. प्रश्न एवढाच आहे की पापाला शिक्षा आहे आणि पुण्याला फल आहे आणि त्यामुळे पाप पुण्याचा विचार प्रत्येक मनुष्याने हरघडी करावा एवढंच पुराणांना सांगायचं आहे आणि त्याकरता म्हणून त्यांनी विषय मांडले. आम्ही पुराणांकडे कसं बघायचं हा आमचा प्रश्न आहे. वंशावळी सांगितले आहेत, सृष्टी कशी उत्पन्न झाली त्याच्याबरोबर वंशावळी तर सांगितल्याच आहेत, तसंच त्या वंशाची चांगली मोठी परंपरा सांगत असताना एका बाजूनी इतिहासाची नोंद केली आहे तर दुसऱ्या बाजूनी काय केलं आहे, दुसऱ्या बाजूनी श्राद्धविधी प्रत्येक पुराणांनी सांगितले. का सांगितले, कारण मनुष्याच्या ठिकाणी कृतज्ञता बुद्धी राहिलीच पाहिजे आणि ती कशाकरता राहिली पाहिजे. एका बाजूनी वंश सांगून त्यांनी संस्कृतीचं मोठेपण सांगितलं आणि आमच्या मागे उभं असलेलं जे इतिहासाचं स्वरूप आहे की आम्ही आत्ता भेटलो, मला एकमेकांना आम्ही कुठे एकदा किंवा दोनदा पाहिलेलं असेल किंवा कुठेतरी बुरुंबाडला गेल्यानंतर कुठच्या गावचे कुणी नामजोशी जेव्हा बुरुंबाडला आलेले असतात तेव्हा म्हणतात अहो नामजोशी तुम्ही कुठून आलात, पुण्याहून. आपण नामजोशीच, आपण नामजोशी म्हणजे ज्यांनी एकमेकांना पाहिलेलं पण नाही पण केवढा अभिमान आहे त्याला त्या नामजोशी असण्याचा. आणि मनुष्य ते का जपतो आणि हे का जपतो किंवा हा काय ठेवा आहे हे तेव्हाच कळतं जेव्हा अनाथालयातली मुलं पाहतो, ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही, ज्यांना मी कोण कुणाचा हे नाव माहिती नाही आणि जेव्हा त्यांना कुणाचं तरी नाव द्यावं लागतं आणि त्या नावानी मनुष्य पुढे येतो, म्हणजे हे जे नाव देणं आहे आणि त्या नावाच्या मागची जी कृतज्ञता आहे, तर ही जी कृतज्ञता आहे ती श्राद्धाच्या रूपाने व्यक्त केली आहे. म्हणजे इतिहास सांगण्याकरता आम्ही वंशावळी नाही सांगितल्या, आम्ही असं सांगितलं की ह्या देशामध्ये काळ कोणताही येऊ, प्रलयाचा काळ येईपर्यंत सुद्धा या देशामध्ये कुटुंब व्यवस्था राहिलीच पाहिजे आणि वंशाची शुद्धी टिकलीच पाहिजे, वंश उत्तम प्रकाराने पुढे चाललाच पाहिजे. ही एक पुराणांची आणखीन एक भूमिका आहे आणि त्यामुळे पुराण ह्याही विषयावरती प्रत्येक पुराण लहान मोठी छोटी मोठी चर्चा करतच करतं. तशीच चर्चा इथे केली आहे, श्राद्धाबद्दल केलेली आहे, कर्मविपाकाच्या सिद्धांताबद्दल केलेली आहे, जगाच्या उत्पत्तीबद्दल केलेली आहे आणि अशा प्रकारचे अनेक विषय आणि त्याबरोबर त्या पुराणाचं वैशिष्ट्य म्हणून काही विषय. हे प्रत्येक पुराणाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक पुराणामध्ये काहीतरी विशेष सांगितलेलं असतं आणि ते त्या त्या पुराणाचं वैशिष्ट्य ठरतं आणि त्यामुळे ते पुराण त्या पद्धतीने अभ्यासलं जातं. असं म्हणतात की आज जगामध्ये आमचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास तर खूपच प्रसिद्ध पावलेला आहे आणि लोकांना त्याचं आकर्षण पण खूप आहे, पण आता असं ऐकतो की जगभरामध्ये आमच्या पुराणांमध्ये काय मांडलं आहे याच्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. म्हणजे आमचे पुराणावरती काम करणारे आणि आमच्या भांडारकरची जी काही फार मोठी मंडळी मागच्या पिढीतली की ज्यांनी पुराणावरती संशोधन करून ठेवलं, त्यातले आमचे प्रमोदजी लाळे आहेत, त्यांनी सांगितलं, ते म्हणाले आज लोक फार आकर्षणाने पुराणाकडे पाहतात, जगभरामध्ये त्याच्याविषयी कुतूहल आहे. ज्यांचा पुराणशास्त्रावर अभ्यास आहे त्यांनी ही गोष्ट मांडावी, नोंद करावी, त्याला काही वजन आहे आणि त्याच्यामागे काही निश्चित आधार आहेत आणि त्यामुळे पुराणांची जे आम्ही जी आत्तापर्यंत उपेक्षा केली किंवा चेष्टा केली किंवा त्या पुराणांमध्ये काही नाही म्हणून पुराणातली वांगी पुराणात असं म्हणून त्या पुराणांच्याबद्दल आम्ही ज्या पद्धतीची भूमिका किंवा विचार आमच्या मनामध्ये ठेवला त्यापेक्षा आता परिस्थिती वेगळी आहे, जगभरामध्ये बदलली आहे. आणि दुसरं असं की आता पुराण सांगणाऱ्या संस्था संपल्या. पूर्वी कसं होतं की प्रत्येक देवळातून पुराण चालू असे, देवीचं मंदिर असेल

दुपारी पुराण देवीचं असेल किंवा त्या मंदिरामध्ये जर वेगवेगळी पुराणं लावायची असतील तर एकानंतर एक पुराण लावलं जात असे आणि दुपारच्या वेळामध्ये लोक जाऊन ते पुराण ऐकत असत आणि ते पुराण त्या त्या लोकांना माहिती असे, लहान मुलांना घेऊन आज्या जात असत, मुलांवर सहज पुराणांचा संस्कार होत असे आणि पुराण लोकांच्यापर्यंत पोचत असे. आता परिस्थिती अशी आहे की पुराण लोकांपर्यंत पोचावं अशी परिस्थिती राहिली नाही आहे, कारण पुराणाबद्दल आम्हाला आकर्षण नाही, पुराण निश्चितपणाने कुठे चालू आहे असं होत नाही. पुण्यातली पुराणाची परंपरा अजून एखाद दुसऱ्या मंदिरात टिकू नये, पण मागच्या पिढीतले शेंडे शास्त्री मात्र आमच्या मोदी गणपतीच्या मंदिरामध्ये पुराण घेऊन जोर जोरात पुराण सांगायचे आणि लोकांना वाटायचं कशाला एवढ्या जोरात पुराण सांगतात, कारण आज जाऊन बघितलं तर त्या गणपतीच्या शिवाय समोर कोणीही नसे आणि हे इतक्या जोरात पुराण सांगायचे. त्यांना लोकांनी विचारलं रोज तासभर एवढा कशाकरता टाहो फोडता तुम्ही, एवढा त्या घशाकला का त्रास देता. म्हणाले हळूहळू बोला ना, ते गणपतीला ऐकायला जाईल पुराण. नाही म्हणाले, मी जोराजोरात पुराण सांगितलं म्हणजे बाहेरच्या तुमच्यासारख्या एखाद्याला तरी वाटेल की इथं काय चाललंय, व इथे हे लोक जमून काय करतायत, आणि म्हणून म्हणाले कुतूहलाने तरी एखादा आत यायला लागेल. म्हणून म्हणाले मी जोरात पुराण सांगतो. पण नंतर परिस्थिती अशी झाली की त्या मोदी गणपतीच्या मंदिरामध्ये बरीच मंडळी पुराण ऐकायला येऊ लागली आणि त्यांनी जवळजवळ 50-60 वर्ष ती परंपरा टिकवली. आता तिथेही ती परंपरा टिकवणं अवघड आहे आणि त्यामुळे हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण आजच्या कालानुरूप पुराणाला काही पूर्ण न्याय देतो असं नाही. या पुराणाचं सुद्धा तसंच आहे की सगळं एकदम फास्ट, 5 दिवसामध्ये 13,000 श्लोकांचं पुराण आपलं सांगून झालं असं झालं पाहिजे, कारण नाही तर काय करणार, ते आम्ही तेवढंही ऐकू शकणार नाही. त्यामुळे आपण जसं म्हणतो ना की प्रत्येक दुकानात जाऊन खरेदी करणं काही शक्य नसतं, पण हल्ली त्यांनी सोय खूप चांगली केली आहे. दुकानांना सगळ्यांनी लावलेल्या ज्या सुंदर सुंदर शोकेसेस आहेत त्याच्यामधून जे विंडो शॉपिंग करायला मिळतं ते विंडो शॉपिंग पण आपल्याला आवडतं. तसं या पुराणांचं विंडो शॉपिंग आहे असं समजा आपण. पुराणांचं मर्म काही आपण जाणून घेऊ शकत नाही 5 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये, त्याच्यामधला विषय पुष्कळ चर्चा करण्यासारखा आहे. पण आपल्याकडच्या म्हणण्याप्रमाणे अकरणात मंद करणं श्रेय, ऐकायला न येण्यापेक्षा थोडं ऐकू येतं हेच पुष्कळ आहे. तसं अगदीच काही पुराणांची ओळख न होण्यापेक्षा थोडीफार ओळख होते काय वाईट आहे. असो, आता आपल्याला आपल्या मूळ ग्रंथाकडे वळायचं आहे. हे जे ब्रह्मपुराण आहे मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे अत्यंत भारदस्त आहे. नावातच ब्रह्म आहे, त्याच्याच विषयी आहे. ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे, श्रीकृष्णाच्या लीला वर्णन केलेले आहेत. ईश्वराला जाणून घेण्याकरता जे तत्वज्ञान मांडलं आहे त्या तत्वज्ञानाचा उहापोह केलेला आहे. अशा अनेक अंगांनी या पुराणामध्ये विषयांची चर्चा केली आहे. मी आपल्याला मगाशी म्हटलं तसं की आता इथे सुरुवात पुन्हा नैमिषारण्यच आहे. या नैमिषारण्यामध्ये काय घडलं, काय प्रसंग आहे, तिथूनच सुरुवात होते. म्हणाले फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, अत्यंत पवित्र पुण्यमय अशा नैमिषारण्यामध्ये फार सुंदर असं निसर्गाचं सौंदर्य बहरलेलं आहे आणि त्या ठिकाणी पुष्प, फलं, वातावरण, निसर्ग म्हणाले सगळं मोठं प्रसन्न आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तिथे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे जमा झालेले आहेत, म्हणजे चारही वर्णाचे, चारही आश्रमांचे लोक तिथे एकत्र आलेले आहेत. गायींचे कळपच्या कळप त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि अशा अरण्यामध्ये, त्या नैमिषारण्यामध्ये मुनिजनांनी एक 12 वर्षांच्या चालू राहणारं असं जे यज्ञ सत्र आहे त्याला सत्र असं म्हणतात, की ते यज्ञाचं सत्र आहे. असं 1000 वर्ष चालू राहणारं यज्ञाचं सत्र असतं की एका ठिकाणी यज्ञाचं कंकण बांधलेला जो कोणी यजमान आहे तो यजमान काही 1000 वर्ष जगणार नसतो, पण तो यज्ञ कंकण बांधतो, यज्ञाला सुरुवात होते आणि पाठोपाठ पाठोपाठ त्याच्या वंशातले किंवा त्याच्यापासून जसं दुसऱ्याला ते यज्ञ कंकण द्यावं आणि त्यांनी तो यज्ञ पुरा करावा याकरता परंपरा चालू ठेवावी, तशी परंपरा 1000 वर्षांच्या यज्ञ सत्रांची सुद्धा आहे. तसा इथे 12 वर्षांचा तो यज्ञ सत्र किंवा तो यज्ञ त्यांनी संपन्न करायचं असं योजलेलं आहे तिथे. आणि म्हणाले त्या यज्ञमंडपामध्ये गहू, हरभरे, उडीद,
मूग असे सगळे मोठ्या राशी लागलेले आहेत. आणि म्हणाले होमकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला आहे, त्यामध्ये आहुत्या देणं सुरू आहे आणि अशा ह्या महायज्ञामध्ये सहभागी होण्याकरता खूप लोक आलेले आहेत. त्याच्यामध्ये मुनिजन आहेत, चिंतन करणारी मंडळी आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या अभ्यासामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार असलेली मंडळी आलेली आहेत. ती सगळी मोठ्या मोठ्या ऋत्विजांच्या सहित, यज्ञातल्या ऋत्विजांच्या सहित बसलेली आहेत. आणि तिथे अत्यंत बुद्धिमान असे क्षण नावाचे जे सूत आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्या मुनिजनांनी त्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना मोठं आश्चर्य वाटलं आणि मोठा आनंद झाला. त्यांनी त्या लोमहर्षणांचा सत्कार केला आणि त्या लोमहर्षणांनीही त्या सर्वांच्या विषयी आपल्या अंतःकरणातला आदरभाव प्रकट केलेला आहे. ते म्हणाले आणि त्या सर्व लोकांनी त्यांना सांगितलं की आपण एका श्रेष्ठ आसनावरती विराजमान व्हा, आपला अधिकार आहे आणि आम्ही ज्या सत्रामध्ये किंवा आम्ही ज्या भागामध्ये सामील झालेलो आहोत त्यातला आपला अधिकार निर्विवाद आहे. आणि म्हणून म्हणाले त्यावेळी त्या सूतजींनी त्या सर्व लोकांच्या बरोबर वार्तालाप सुरू केला. त्यामध्ये हे व्यासांचे शिष्य असलेले हे जे लोमहर्षण आहेत त्यांना अनेक मुनींनी विचारलं. ते म्हणाले की हे साधू शिरोमणी, आम्हाला तुम्ही एक गोष्ट सांगा की पुराण, तंत्रज्ञान, सहा शास्त्र, इतिहास, देवतांच्या मागचा असणारा सूत्रबद्ध असा तात्विक विचार, पुराण, महाभारत ह्या सगळ्या अनेक मोक्षशास्त्र आदी अनेक शास्त्रांचा परामर्श आपण इतका उत्तम प्रकाराने घेतलेला आहे, त्याचं अध्ययन इतक्या उत्तम प्रकाराने केलेलं आहे, त्याचा समन्वय आपल्या ठिकाणी इतका उत्तम आहे की आपल्या इतका अधिकारी कोणी नाही, तर त्याकरता आपण सर्वज्ञ आहात, आपण आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.

श्रोते हो, आता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। श्री दत्तात्रेयांनी ठाकूरदास बुवांना दर्शन दिल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता। बुवांनी स्नानसंध्या आटपली आणि पादुकांचं दर्शन घेऊन ते अक्कलकोटला निघाले। वाटेत ते सतत आपल्या स्वतःशीच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा घोष करत चालले होते। वाटेत रात्रीचा मुक्काम बुवांनी देवळात केला। कीर्तन आणि भजनाने बुवांनी लोकांना आकर्षून घेतलं होतं। अक्कलकोटच्या वेशीवर बुवा आले आणि त्यांनी स्वामींची चौकशी केली। औदुंबराच्या दाट छायेत स्वामी आसन मांडी घालून ध्यानस्थ बसल्याचं बुवांना समजलं। बुवा अक्षरशः धावतच स्वामींपाशी पोहोचले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींचे चरण घट्ट पकडले। स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिलं आणि विचारलं, माझी कस्तुरी कुठे आहे? स्वामींचा हा प्रश्न ऐकून बुवा विस्मयचकितच झाले, कारण गाणगापूरला पादुकांवर अर्पण करायला बुवांनी कस्तुरी आणली होती हे स्वामींनी अचूक ओळखलं होतं। स्वामी साक्षात्कारी अवतारी पुरुष आहेत, ते दत्तावतारी आहेत ह्याची बुवांना खात्रीच पटली। बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली। कस्तुरीचा गंध आसमंतात पसरलेला होता। स्वामींना नमस्कार करून दूरवर बुवा उभे राहिले। स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती। स्वामींनी काय केलं तर एक जळकं लाकूड हातात घेतलं आणि बुवांच्या दिशेने फेकलं। स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला, कारण स्वामी बुवांवर प्रसन्न झाले होते ह्याची ती खूण होती। स्वामी बुवांना म्हणाले, हे जळकं काष्टं घरी घेऊन जा, ते नित्य उगाळा, त्यात गाणगापूरहून आणलेलं जे भस्म आहे ते मिसळा आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा। 8 दिवसात तुमच्या अंगावरलं सर्व कुष्ठ नाहीसं होईल। स्वामींची कृपा लगेच झाली होती। 8 दिवसात बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता। बुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले। त्यांनी स्वामींच्या पादुका दक्षिण मुंबईत आणल्या आणि ठाकूरद्वारी त्या पादुकांची प्रतिष्ठापना केली। स्वामींच्या नामस्मरणात ते अष्टौ प्रहर दंग राहू लागले।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नामात सतत गर्क राहणाऱ्या नामधारकाला भगवंताचं निश्चित दर्शन होतं, कारण नामात विलक्षण ताकद गच्च भरलेली आहे। नामच भक्ताला भगवंताच्या समीप नेतं। एक लक्षात घ्या की भगवंताची सगुण साकार मूर्ती डोळ्यांना कधी दिसत नाही आणि यदा कदाचित भाग्य फळाला आल्यावर दिसली तरी तिचा सहवास काही क्षण लाभतो। परंतु भगवंताचं नाम घेतलं की भगवंत समीप असल्याची खात्री पटते। कधी कधी तर नामस्मरणात दंग असताना सुगंध सुटतो तेव्हा लक्षात येतं की परमेश्वर नजीक आला आहे। म्हणून साधक हो, तुम्हाला कळकळीने विनंती करतो की फक्त नामच घ्या।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते.